गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: इतरांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप
1: फिरकतं.
0: त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार श्रोते हो, रंग नवे या कार्यक्रमाच्या पुढील एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागील एपिसोडमध्ये आपण साहस या गुणाबद्दल चर्चा केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की साहसासाठी भीती आणि अज्ञान हे दोन मोठे शत्रू असतात. तर आज आपण चर्चा करणार आहोत अज्ञान या विषयाबद्दल. परंतु तुम्ही विचार करत असाल की आम्ही तर सर्व ज्ञानी आहोत, सुशिक्षित आहोत, आम्ही खूप पुस्तकं वाचलेली आहेत, जग पाहिलेलं आहे, आजकाल डिजिटल मीडियाद्वारे खूप काही आम्हाला समजत आहे, तर आम्हाला अज्ञान या विषयावर सांगायची काय गरज आहे? मित्रांनो, एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. एक मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्यांनी 12वी केली, त्यानंतर MBBS केला, त्यानंतर MD झाला, एक छान डॉक्टर, नामांकित डॉक्टर झाला. आयुष्याची त्यांनी 25 वर्ष फक्त शिक्षणामध्ये घालवली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर फक्त 2 वर्षांमध्ये त्याचा घटस्फोट झाला, लग्नाचा डायव्होर्स झाला. तर हे का घडतं मित्रांनो? इतकं त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे, इतका पैसा खर्च करून तो शिकलेला आहे, इतके त्यांनी कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, इतकी त्यांनी अभ्यास केलेला आहे, तरी तेवढं मेहनत करून प्राप्त झालेलं ज्ञान त्याला का उपयोगाला आलं नाही? तर याचा अर्थ हे आहे की जे ज्ञान आपल्याला लौकिक जगामध्ये भेटत आहे ते आपल्याला भीती, अशांती अथवा अज्ञान या गोष्टींपासून दूर करू शकत नाही. तर अजून एक काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो मी की आज जगाने खूप प्रगती केलेली आहे. आपण पाहत आहोत की 21व्या शतकात इतकी प्रगती झाली जी मागच्या 2000 वर्षांमध्ये झाली नाही. आणि तुम्ही पाहता की मागच्या 20 वर्षांमध्ये जेवढी प्रगती झाली ती मागच्या 200 वर्षांमध्ये झाली नाही. तेवढंच काय, तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये जी प्रगती होणार आहे ती मागच्या 20 वर्षांमध्ये झाली नसेल. अशा काही तंत्रज्ञान, अशा काही टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येणार आहेत जी की मागच्या 20 वर्षात कोणी पाहिलेली नसतील. तर सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की प्रगती खूप जोराने, खूप प्रगतीची गती खूप जोरात आहे. तेवढंच काय, आपलं सरकार किती प्रयत्न करत आहे माणसाच्या जीवनातली अशांती, माणसाच्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं आणि शांती आणि सुख प्रत्येकाला प्राप्त व्हावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. प्रत्येक राजनीतीमध्ये असलेले राजनीतिज्ञ जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. तेवढंच काय, तर आपले जे सायंटिस्ट आहेत, जे आपलं सायन्स आहे, तेही खूप तंत्रज्ञान प्रगत करत आहे जेणेकरून माणसाच्या जीवनामध्ये सुखसोयी वाढून माणसाच्या जीवनात शांती आणि सुख येईल. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था आहेत, NGOs आहेत, समाज सुधारक आहेत, समाजसेवक आहेत, तेही आपापल्या परीने समाजामध्ये शांती आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्ही पाहत आहात की एकाकडे समाज सुधारक, दुसरीकडे जे सायंटिस्ट आहेत, तिसरीकडे लोकनेते आहेत, राजनेते आहेत, सरकार आहे, प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. आज खूप मोठमोठे प्रोजेक्ट, कधी न भूत न भविष्यंती प्रोजेक्ट आज मानवाने हाती घेतले आहेत. अंतरिक्षामध्ये देखील अनेक प्रयोग चालू आहेत आणि समुद्राच्या खाली देखील अनेक प्रयोग चालू आहेत. तर मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एवढ्या अनेक स्तरांवर इतकी प्रगती होत आहे, तर आपल्या जीवनामध्ये सुख वाढत आहे की दुःख वाढत आहे? आपण जर का तुलनात्मक रीतीने विचार केला तर लहानपणीपेक्षा तुमच्या लहानपणामध्ये जेवढं सुख होतं, जेवढा आनंद तुमच्या जीवनामध्ये होता, तो आनंद, तो सुख तुम्ही आता अनुभव करताय.

मागच्या 10 वर्षापूर्वी तुम्ही जितके समाधानी होता तेवढे समाधानी तुम्ही आज आहात का? निश्चितच सर्वांचं उत्तर नाही असंच येणार आहे. हो, प्रत्येकजण सांगत आहे की दुःख वाढत चाललंय आणि सुख कमी होत चाललंय, अशांती वाढत चाललीय, शांती कमी होत चाललीय, आनंद कमी होत चाललाय. तर मला हे विचारायचं आहे की इतकं काही तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, इतकं काही सगळीकडे विकास होत आहे, आपण इतकं शिक्षण घेतलंय, एवढं सर्व होऊन सुद्धा काय चुकतंय मानवाचं, कुठं चुकतंय? त्याचं एकच कारण आहे मित्रांनो, ध्यान देऊन ऐकत असणार तुम्ही, त्याचं एकच कारण आहे की आपण आपले जितक्याही प्रगती केल्या त्या एका असत्याच्या आधारावर आपण प्रगती केली, त्यामुळे त्या सर्व तंत्रज्ञानाचा त्या सर्व प्रयत्नांना यश येत नाहीये मित्रांनो. आणि ते जे अशांतीचं कारण आहे किंवा ते जे असत्य ज्याच्याबद्दल मी आता बोललो, ते असत्य आहे की मी एक देह आहे, मी एक शरीर आहे. या एका असत्याच्या आधारावर सर्व काही होत आहे. शिक्षण शरीराच्या निर्वाहासाठी होत आहे, जे पण सुखसोयी होत आहेत ते शरीरासाठी होत आहेत, जे पण तंत्रज्ञान निर्माण केलं जाते ते शरीरासाठी केलं जाते, जी काही समाजसेवा होत आहे ती मानसिक स्तरावर कमी परंतु शारीरिक स्तरावर जास्त होत आहे. तर जे काही प्रयत्न होत आहेत सुखशांतीसाठी ते भौतिक पातळीवर होत असल्यामुळे अभौतिक पातळी अर्थात मानसिक पातळी, आत्मिक पातळीवर ती शांती, तो आनंद निर्माणच होत नाहीये, तो प्राप्तच होत नाहीये मित्रांनो. आहे की नाही कमालाची गोष्ट? तर निश्चितपणे मी हा एक अवघडसा विषय तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो, आणि मला वाटतं की मी तुम्हाला बोर करत नाहीये. जर का तुम्ही थोडे बोर झाला असाल, थोडं जड वाटत असेल हे सर्व ऐकायला, तर चला मित्रांनो आपण या सकाळच्या प्रसन्न वातावरणावर एक प्रसन्न असं एक आनंदमयी असं एनर्जेटिक गीत ऐकूया आणि गीतानंतर पुन्हा भेटूया.

तर श्रोते हो, तुम्ही हे सुंदर असं गीत ऐकलंच असेल आणि त्याचा आनंद घेतला असेल. तर आपली चर्चा चालू होती की एका असत्यावर, एका सत्याच्या आधारावर सर्व जग चालत आहे. या जगाचं जे काही चालू आहे ते एका असत्यावर आधारित असल्यामुळे आपलं सत्य ज्ञान, सत्य आनंद, सत्य सुख, सत्य शक्तीचा अनुभवच होत नाहीये. जी काही शक्ती, जी काही ज्ञान, जे काही आपल्याला अनुभव, ते सर्व भौतिक पातळीवर आहे. खूप कमी लोक या जगात आहेत जे या अभौतिकतेच्या भ्रमाच्या पलीकडे जाऊ शकले आहेत आणि सत्याला समजू शकलेले आहेत. आणि मित्रांनो, फक्त सत्याला समजणं एवढ्यापर्यंतच हा विषय राहत नाही, तर त्या सत्याला जगणं हा पण एक खूप महत्वाचा विषय आणि एक आव्हानाची गोष्ट आहे. आपण तेवढ्या दूर जाणार नाही का, तर आपण फक्त बोलत होतो की हे असत्य काय आहे. तर हे असत्य आहे की स्वतःला देह समजणं. मी देह आहे हे एक असत्य आहे. हो, हे असत्य आहे. तुम्ही या देहाला स्पर्श करू शकता, या देहाला तुम्ही पाहू शकता, देहाचा अनुभव करू शकता, या देहाद्वारे कार्य करू शकता, परंतु हे असत्य आहे. मी असं म्हणत नाहीये की जे सगळं काही दिसत आहे, झुटी माया, झुटी काया, झुटा संसार, त्याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे मित्रांनो. परंतु मी तुम्हाला सांगत आहे की सत्याचे दोन प्रकार असतात. एक असतं ऍब्सोल्यूट ट्रुथ आणि एक असतं रिलेटिव्ह ट्रुथ. मित्रांनो, एक आहे पूर्ण सत्य आणि दुसरं आहे अर्ध सत्य, जे की तात्पुरतं असतं, रिलेटिव्ह ट्रुथ. म्हणजे सध्याच्या परिस्थितीच्या अनुरूप असणारं जे सत्यता आहे त्याला रिलेटिव्ह ट्रुथ असं म्हटलं जातं. ते आहे, हो देह आहे, देह दिसतोय, परंतु ते पूर्ण सत्य नाही. याला म्हणतात ऍब्सोल्यूट ट्रुथ. हा देह आहे आणि त्यालाच आपण पूर्ण सत्य समजतो, हे आहे रिलेटिव्ह ट्रुथ. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत या रिलेटिव्ह ट्रुथ अर्ध सत्यामध्ये जगत आलेलो आहोत. तर मग मी कोण आहे किंवा तुम्ही कोण आहात? एकापरीने आपण पाहिलं तर हा देह, या देहाशी संबंधित कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये आणि सत्य हे शाश्वत असतं. मित्रांनो, सत्याचं सर्वात मोठं लक्षण काही असेल तर ते शाश्वत असतं, अविनाशी असतं, कधीही नष्ट न होणार असतं. तर पहा, नाव, आपलं नाव किती वर्ष राहणार आहे? आज ना उद्या नष्ट होतच ना. इतिहास जमा होतो, इतिहास जमा झाल्यावर इतिहासातून पण ते नाहीच होऊन जातं. हा देह किती दिवस राहणार आहे? तुम्ही ज्या पदवीवर आहात ती पदवी कुठली असो, तुम्ही एक उच्च अधिकारी असू शकता, तुम्ही कलेक्टर असू शकता, तुम्ही राज्यस्तरीय कुठले नेते असू शकता, तुम्ही देशपाल प्रधानमंत्री असू शकता, एखादा राजा असू शकता, ती पदवी कुठलीही असो, पण ती तात्पुरती आहे. आणि अशा तात्पुरत्या पदवीचा इतका अभिमान का? किती आपल्याला अहंकार असतो ना त्या पदवीचा. तर या तात्पुरत्या गोष्टींमध्ये आपण इतकं अडकलेलो आहोत ना, त्यामुळे जे शाश्वत आहे, जे सदाकालसाठी आहे, त्या गोष्टींकडे आपलं लक्षच नाही राहिलं. आणि हा, या अज्ञानातूनच भीतीची उत्पत्ती होते. थोडं जड होते का? चला पुन्हा थोडं लाईट होऊया, एक सुंदरसं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर पुन्हा भेटूया.

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा,

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी काठी पे घोड़ा
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोब फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण मातीचा सुगंध
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध तीच नशा
1: पहला नशा पहला खुमार
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून आपल्याशी संवाद साधत आहोत। याच्या आधीच्या भागाला मी एक शेवट बॅरिस्टर नाथ पैंच्या वाक्याने केला होता आणि परत तेच वाक्य सांगून मी माझ्या कालच्या भागाला सुरुवात केली होती। पण परवाच्या भागात मी सांगितलं होतं बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानात काय म्हणाले ते सांगेल। आधी त्याचा खुलासा करतो। बॅरिस्टर नाथ पै त्यावेळेला कोयनेचा भूकंप झाला होता। हॉस्टेलमधनं आम्ही पलंगावरून खाली पडायचो, बाहेर येऊन उभं राहायचो, एवढी धडधड सगळी बिल्डिंग हालायची। आणि त्या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै हे महाराष्ट्रातले एकमेव खासदार होते विरोधी पक्षाचे, 48 जागापैकी राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले। ते त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीला आले होते आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या व्याख्यानात वैज्ञानिकांची, संशोधकांची, स्थापत्यशास्त्रज्ञांची म्हणजे इंजिनियर्सची तोंड भरून प्रचंड स्तुती केली की असं धरण बांधलेलं आहे मजबूत की वरून बॉम्ब जरी पडला तरी धरणाला एवढी फट सुद्धा पडणार नाही। म्हणून माझ्याला शास्त्रज्ञांचा, संशोधकांचा, स्थापत्यशास्त्रज्ञांचा प्रचंड अभिमान आहे, प्रचंड अभिमान आहे। पण त्याच वेळेला त्यांना एक वेदना होती की कोयना भूकंपग्रस्त जेवढे होते काही ठिकाणी अत्यंत उत्तम तातडीचे उपाय केले गेले आणि काही ठिकाणी जाऊ द्या तो विषय। पण बॅरिस्टर नाथ पैंनी आपल्या शास्त्रज्ञांची, इंजिनियर्सची वारेमाप स्तुती त्या व्याख्यानात केली होती। आता मी पुन्हा एकदा सांगेल स्वामीजींबद्दल। प्रदीर्घ काळानंतर एखादा लोकेत्तर पुरुष जन्माला येतो,

खरं तर ती व्यक्ती निश्चितच या भूतलावरील रहिवासी नसून कुठल्या तरी विश्वातून आलेली असते आणि येताना ती व्यक्ती अशाच दूरस्थ जगातील दूरवरच्या जे आपण पाहिलं नाही ऐश्वर्य सामर्थ्य आणि तेज बरोबर घेऊन येते आणि या जगातील जे आपण पाहतोय दुःखात पिडलेल्या जगासाठी त्याचा उपयोग करते असा हा थोर महापुरुष या जगातील माणसात वावरतो खरा पण त्याला येथे मोकळेपणा वाटत नाही. तो एक यात्रेकरू असतो मुसाफिर असतो पाहुणा असतो फार काळ त्याचं मन येथे रमत नाही. तो आपल्या भोवतालच्या माणसामध्ये मिसळतो त्यांच्या सुखदुःखाचा वाटेकरी बनतो पण हे करीत असताना त्याच्या मनात संघर्ष चालूच असतो. आपण कोण कोठून आलो का आलो या गोष्टीचा त्याला कधी विसरही पडत नाही. आपल्या दिव्यत्वाचे विस्मरण होत नाही. आपण महान तेजस्वी दिव्य आत्मा आहोत याची त्याला सदैव जाणीव असते आणि त्यातूनच आपण दिव्य प्रदेशातून आलो आहोत. तो प्रदेश त्या एकमेव सर्वश्रेष्ठ प्रकाशाने उजळलेला असल्याने तेथे चंद्र सूर्याची गरज नाही हे त्याला ठाऊक असते. असा महापुरुष साधारण मापदंडाचा व आदर्शाच्या पलीकडे असते. त्याचं व्यक्तिमत्व तुलना करण्यासारखे नसते. शास्त्र श्रीगुरु मातृभूमी या त्रिसूत्रांनी मिळून विवेकानंदांचं जीवन आणि साहित्य संगीत आहे. हीच त्यांनी जगाला दिलेली मोठी देणगी आहे. संख्या सत्ता संपत्ती विद्वत्ता वक्तृत्व किंवा अन्य कोणत्याही गोष्टी विजयी होत नाही. विजयी होतं तर फक्त चारित्र्य आदर्श जीवन जगून दाखवणं. एकाच शब्दात सांगायचं तर अनुभूतीचाच विजय होत असतो. कीर्ती मान सन्मान इतरांवर सत्ता गाजवणे या सर्व इच्छांना त्यागून आपण सर्वच कार्याला लागूया. ज्या शिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात त्यालाच खरं शिक्षण म्हणतात. स्वामीजी तर नेहमी म्हणायचे की ज्ञानाचा अस्ताव्यस्तपणे मेंदूमध्ये कोंबलेला पसारा म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षण कसं हवं? ज्याच्याने राष्ट्राभिमान निर्माण होईल, ज्याच्याने देशाभिमान निर्माण होईल, ज्याच्याने सर्वोच्च त्याग करण्याची वृत्ती निर्माण होईल असं असेल ते शिक्षण. या ठिकाणी पुन्हा मी लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांच्या संबंधाकडे परत एकदा तुमचं लक्ष वेधतोय. 1892-93-99 आणि त्याच्या अगोदर असे चार वेळेला यांच्या भेटी झालेल्या आहेत. आपण मागे तेही पाहिलं होतं की मुंबई पुणे रेल्वे प्रवासात ओळख झाली आणि त्यातून त्या 8-10 दिवस टिळकांकडे होते. 8 मे 1894 लोकमान्य टिळकांकडून केसरी वृत्तपत्रातून शिकागो धर्म परिषदेतील स्वामीजीच्या कामगिरीची गौरवास्पद दखल घेण्यात आली. श्रीरामकृष्ण परमहंस जन्मोत्सव मुंबई समारोहात अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले की दुःखाची बाब अशी की रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा शोध अमेरिकेने प्रथम लावला म्हणजे अमेरिकेमुळे ते जगविख्यात झाले. कारण पाश्चात्य संस्कृतीने मोहित झालेलो आम्ही आपल्या थोर पुरुषांना ओळखण्याची क्षमता हरवून बसलोय. पुन्हा तेंडुलकरचं उदाहरण देईल मी. क्रिकेट महर्षी डॉन ब्रॅडमन यांनी ज्याला टीव्हीवर सचिन तेंडुलकरचा खेळ पाहिला आणि ते म्हणाले की तो माझ्यासारखा खेळतो अगदी, त्यावेळेला आपल्याला सचिनचं महत्व कळलं. लोकमान्य टिळकांनी दोन वेळा भेटीचा प्रयत्न केला स्वामीजींशी पण झाली नाही. मग बेलूर मठात स्वामीजींनी एक चिठ्ठी लिहिली त्यांनी आणि ते तिथून परतले. परंतु स्वामीजींना ज्यावेळा बेलूर मठात स्वामीजी आले आणि सेवकाने त्यांच्यापुढे टिळकांनी लिहिलेली चिठ्ठी ठेवली त्यावेळा मात्र त्यांच्याकडून त्वरित प्रतिसाद देण्यात आला.

लोकमान्य टिळकांना आमंत्रण दिलं आणि समक्ष भेटीत एकमेकांनी जसे काही दोन जीवलग भेटतायत असं गाढ आलिंगन दिलं. दीड दोन तास निवांत एकांतात त्यांची भेट झाली. स्वामीजींनी त्यांच्यासाठी पुढे असा प्रस्ताव ठेवला, मी महाराष्ट्रात काही काळासाठी येऊन कार्य करतो, तुम्ही बंगालमध्ये येऊन काम करावे. याच्या पाठीमागे स्वामीजींचा हेतू असा होता, अध्यात्म अधिक राजकारण याचा अपूर्व संगम म्हणजे लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद होत. परंतु असं आहे की ही गोष्ट घडणार नव्हती, कारण त्यातच त्याच्यानंतर अवघ्या 6-7 महिन्यातच स्वामीजी आपल्याला सोडून गेलेले आहेत.

आता मी या ठिकाणी येईल की परत रामकृष्ण मिशनचा आपण ओघवता उल्लेख केला होता ओझरता की त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, परंतु माझ्या वाचनात जळगावला 12 डिसेंबर 1994 रामकृष्ण मिशनचा जीवन विकास हा अंक आला जो नागपूरहून प्रकाशित होतो। त्यावरून मला आणखीन तपशीलवारपणे रामकृष्ण मिशनचं कार्य कळलं, त्याचा उल्लेख केल्याशिवाय मला रावत नाही। जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्तांच्या पुनर्वासनासाठी राजौरी रेयासी उधमपूर जिल्ह्यात 78 खेड्यात मदत केंद्रे, पत्रे सिमेंटची पोती लोखंडी पाईप्स बिस्किटचे पुडे चादरी ब्लँकेट शाली जॅकेट्स डाळ तांदूळ बोरवेल ची सामुग्री चहा पावडर खाद्यतेल मसाले साबण शौचालयांची निर्मिती हे त्यांनी कार्य केलं। त्याच्यानंतर पुढे विनामूल्य नेत्र शिबिरांचं असंख्य वेळेला आयोजन, भुवनेश्वरला शिक्षण या विषयावर परिषदेचं आयोजन, चेरापुंजी ईशान्येकडील 7 राज्यातील युवकांसाठी 103 ठिकाणी युवक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन, प्राथमिक शाळा भांडारगृहांची निर्मिती, बीएड परीक्षा आयोजन, गुणवंतांचा सत्कार, चंदीगड भक्ती संमेलन, आध्यात्मिक शिबिरांचं 6 दिवसीय आयोजन, त्याच्यामध्ये वेदपाठ ध्यानधारणा भक्ती संगीताचं आयोजन, अतिदुर्गम भागात जसं आपलं गडचिरोली आहे, सह्याद्री पर्वतातले खेडी आहेत, विंध्य पर्वतातली खेडी आहे की जिथे कुठल्याच सुविधा अजून पोहोचल्या नाही, अशा दुर्गम भागात फिरते दवाखाने ग्रंथालये मोफत वाचनालय कक्ष विवेकानंद विद्यार्थी भवन वसतिगृह भोजनालये ची स्थापना, ग्रंथालयात इंग्रजी हिंदी संस्कृत पंजाबी बंगाली अशा भाषांमधील सुमारे 50,000 वर ग्रंथ, नेत्र शिबिरांचे आयोजन, चष्मा वाटप, विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी, माताजी श्री शारदादेवी शिष्यवृत्तीद्वारे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, हिवाळ्यात गरजूंना घोंगडी वाटप, विवेक वाहिनीद्वारा फिरता पुस्तक विक्री विभाग, विवेक 150 जयंती प्रित्यर्थ देशभरात विवेक चेतना रथयात्राचे आयोजन, त्यातून प्रभात फेरी जाहीर व्याख्याने व्यक्तिमत्व विकास शिबिरांचं आयोजन, विवेकानंद साहित्याचं वितरण, ही विवेक चेतना फेरी जळगावला आलेली होती, त्यात मी सहभागी झालेलो होतो प्रारंभापासून शेवटपर्यंत। गदाधर प्रकल्प रामकृष्णांचं मूळ नाव त्यांच्या गुरुचं, या गदाधर प्रकल्पाद्वारे गरीब मागासवर्गीय मुलांसाठी त्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक

विकासासाठी वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन, मूल्य शिक्षणांचं महत्व विशद करणे, त्यांना पौष्टिक आहार देणे, पंचकुला जिल्हा बासोला गाव येथे 100 विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड केली. असं कार्य रामकृष्ण मिशनचं सगळीकडे चालू आहे आणि म्हणून मी परत रामकृष्ण मिशनच्या बद्दल तुम्हाला संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत भ्रमणामध्ये एका साधूवर कशी आपत्ती आली आणि त्याने कशी त्याच्यावर मात केली, आणि मी तुम्हाला सांगितलंच की विवेकानंदांचं तत्वज्ञानच मूळ हे होतं की पटलं ते स्वीकारलं. त्याचं असं झालं, वाराणसीच्या दुर्गा मंदिरातून परतीच्या मार्गावर, हे 1.5 वर्षापूर्वीचं 1.25 वर्षापूर्वीचं मी सांगतोय, घनदाट जंगल आणि त्या जंगलात माकडांनी ऊत मांडलेला. माकडं कशी तुम्हाला त्रस्त करतात याचा जर अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला, तर पुणे परिसरात लेण्याद्री जे गणपतीचं देवस्थान आहे अष्टविनायकापैकी, तिथं माकडं कशी तुटून पडतात तुमच्या हातात पिशवी वगैरे दिसली की. आणि दुसरं दृश्य मी ह्याच वर्षी 4 वेळा अनुभवलेलं आहे, नाशिकला गडावरची जी देवी आहे सप्तशृंगी माता, तिथं तुमच्या हातातली पिशव्या सुद्धा माकडं पळवायला कमी करत नाही. अशी ही चेव आलेली माकडं आपण स्वामीजींच्या मागे लागली आणि बचावासाठी पळापळ धावाधाव सुरू झाली. तसं माकडांना अधिकच चेव आला, ते दात विचकत विचकत चित्कार करीत त्वेषाने त्यांच्या पाठलागावर आले. त्यावेळा अचानक एक साधू देवासारखा तिथे अवतीर्ण झाला आणि साधू स्वामीजींकडे वळून म्हणतो, अरे पळू नकोस पळू नकोस, जेवढा पळशील तेवढा तुला ही माकडे अधिक सतवतील, तेव्हा जागच्या जागी स्थिरपणे उभा राहा, गप्प थांब, त्यांच्याकडे रोखून पहा आणि प्रतिकाराचा नुसता आव काय आणू नकोस. आणि काय आश्चर्य, स्वामीजींनी तशीच कृती करता माकडे घाबरून पळाली व पळूनही गेली. साधूवाणी झाली, संकटाचे असेच आहे, पाठ दाखवली तर पिच्छा आणि तोंड दिले तर यश. आणि हीच गोष्ट स्वामीजींना शिकागो धर्म परिषदेच्या वेळा गेले त्यावेळा अनुभवायला आली. अजून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की योगी आणि संन्यासी, योगी अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत चित्त शांत ठेवतो तर संत निंदा स्तुती याची प्रतिक्रिया शून्यतेने अवलोकन करतो. योद्धा ध्येयासाठी अपरिमित कष्ट निमुट्टने सहन करतो. आणि मला असं वाटतं स्वामीजींचं आडनाव दत्त होतं, तर या दत्तानावाप्रमाणे हे तिन्ही गुण स्वामीजीमध्ये होते, संन्याशाचे, संताचे, योग्याचे. आणि गुरुचा तर मंत्रच होता, खरा माणूस हो, खरा माणूसच सदैव राहा, दरिद्र नारायणासाठी जीवन जग. आणि म्हणून या आत्मसामर्थ्याच्या जोरावर प्रत्येक खंबीर प्रसंगावर त्यांनी मात केलेली आहे, आपण वारंवार अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यातूनच त्यांचा निर्धार प्रगट होतो, त्याच्यातूनच त्याचा निर्धार कसा प्रगट होतो हे आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा. पुनश्च मायबाप श्रोते हो, तुम्हाला मनापासून अभिवादन करतो. पुढच्या भागात आपण त्यांचा निर्धार आणि त्यांच्या चातुर्याच्या 2 कथा पाहणार आहोत.

0: नमस्कार। अगर आपके रक्तदान से किसी की जिंदगी बच सकती है तो इससे बड़ा सेवा का अवसर और क्या हो सकता है। आप सभी से एक विशेष अपील है, रविवार 23 अगस्त को सुबह 9 बजे से शाम 5 बजे तक एक विशेष रक्तदान शिविर आयोजित किया जा रहा है। ये शिविर ब्रह्मा कुमारीज सौंदर्य कॉलोनी नखाते बस्ती राहटनी में आयोजित होगा। अगर आप स्वस्थ हैं और रक्तदान करने के योग्य हैं तो जरूर आइए और इस नेक कार्य में अपना योगदान दीजिए। रक्तदान के लिए आप पहले से अपना रजिस्ट्रेशन ऑनलाइन भी कर सकते हैं। इसके लिए जाएं www.bksocialwing.org पर और रजिस्टर एज डोनर लिंक पर क्लिक करके अपना पंजीकरण करें। याद रखिए, आपका थोड़ा सा रक्त किसी के लिए जीवन की नई उम्मीद बन सकता है। तो आइए रविवार 23 अगस्त को रक्तदान करें और जीवन बचाने की इस मुहिम का हिस्सा बने। धन्यवाद।
1: रक्तदान करें, जीवन दान दें।
2: हे हाथेळ शब्दांचा म्हणजे जे शब्द असतात ते वेगवेगळे भाव मांडतात, जे शब्द असतात ते जगण्याची नवी उर्मी देतात, जे शब्द एखाद्याला मोटिवेट करतात, नाही का। शब्द म्हणजे तरी काय असतात, तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात पाहता तुम्ही सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आणि आपण या शोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, प्रत्येकाला काही ना काही छंद असतात, कुणी लेखक असतो, कुणी कवी असतो, कुणी चित्रकार असतो, तर कुणी उत्तम श्रोता सुद्धा असतो। जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट भावते, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती आवडते, तेव्हा आपण त्याला मनापासून दाद देतो। आणि जेव्हा आपल्याला एखादा छंद असतो तर तो छंद आपल्याला नव्याने जगायला शिकवतो, दुःखांवर मात करायला शिकवतो। आपण दुःखी झालो, कष्टी झालो, की आपला छंद हा आपल्या मनाला आनंद देतो, नाही का। आणि त्यातच जेव्हा श्रावण येतो, तेव्हा श्रावण हा प्रत्येकाचा मनभावनाचा असतो आणि तो मनाला प्रसन्न करून टाकतो। कारण श्रावण म्हटलं की प्रेम, श्रावण म्हटलं की भक्ती, श्रावण म्हटलं की आनंद, उल्लास, उत्साह। आणि या सर्वांना सोबत घेऊन जाणारा, भरभरून असं दान देणारा श्रावण। श्रावण प्रत्येकाला दान देतो, पशु पक्षी मानव आणि अगदी निसर्ग यांना सुद्धा श्रावण हे भरभरून असं दान देतो आणि अवघं वातावरण प्रसन्न करून टाकतो। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू असली की गलका, नसली की भास। तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू असली की गलका, तू नसली की भास। तू बहरली की माझा प्रत्येक क्षण होतो, अगदी श्रावणासारखा निखळकास। तू बहरली की माझा प्रत्येक क्षण होतो अगदी श्रावणासारखा निखळ खास, अगदी श्रावणासारखा निखळ खास। तर असा हा श्रावण, आणि या श्रावणाला आपण आपल्या आजच्या या शो मध्ये शब्दबद्ध करत आहोत। या श्रावणात, श्रावण या शब्दाच्या माध्यमातून आज आपल्या जगभरातील मान्यवरांनी अप्रतिम अशा रचना पाठवलेल्या आहेत, आणि त्यांच्या रचनांमधून जणू काही श्रावण धोधो बरसत आहे असं वाटत आहे। पहिल्या रचनेकडे वळूयात। पहिल्या रचनेमध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत, श्री शंकर विद्यालय घाटनांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की देवाधिकांचे करू स्मरण, करू व्रत वैकल्य उपवास, महादेवाचे सुरू झाले सुंदर हिरवळ श्रावण मास। वा, देवाधिकांचे करू स्मरण, करू व्रत वैकल्य उपवास, महादेवाचे सुरू झाले सुंदर हिरवळ श्रावण मास, सणासुदीच्या काळात वाटे मनात किती उल्हास, सणासुदीच्या काळात वाटे मनात किती उल्हास, संस्कृती वारसा जपून खरा जीवनात आधार हमखास, जीवनात आधार हमखास। वा, तर संस्कृती वारसा जपण्याचा सुद्धा सुंदर आणि अनमोल असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता। श्रोते हो, सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी घाटनांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून पाठवलेली ही रचना। आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरलीत बेधक्का मारा या नावाने, जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून। आणि सरांनी लिहिलंय की आला श्रावण श्रावण उन पाऊस निसर्गाचा खेळ, आला श्रावण श्रावण उन पाऊस निसर्गाचा खेळ, आपण ही जमवावा आपला आपण जगण्याचा ताळमेळ। वा, आपण ही जमवावा आपला आपण जगण्याचा ताळमेळ, श्रावण महिना रक्षाबंधनाचा गोड गोड आठवणी बालपणीच्या, श्रावण महिना रक्षाबंधनाचा गोड गोड आठवणी बालपणीच्या, बहीण भावाच्या गोड नात्यातील प्रेमाच्या हक्काच्या आणि भांडणाच्या, आणि भांडणाच्या। वा, वा, तर श्रावण आला आणि ऊन पावसाचा निसर्गाचा खेळ सुरू झाला। आपल्या सर्वांना माहित आहे श्रोते हो की श्रावणामध्ये ऊन पावसाचा खेळ रंगतो, क्षणात ऊन असतं आणि क्षणात श्रावण सरी बरसत असतात, तर ते दृश्य अगदी नयनरम्य असं असतं। आणि त्या दृश्याच्या अनुषंगानं सरांनी पुढे लिहिलंय की आपण ही जमवावा आपल्या आपण आपल्या जगण्याचा ताळमेळ, कारण जसं सुख आणि दुःख हे येतं आणि जातं, आपण कोणतीच गोष्ट ही कायमस्वरूपी नसते असा जर मनातून विचार केला आणि या श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळासारखं आपण जीवन सुद्धा जगलं, आपण आपल्या जगण्याचा ताळमेळ सुद्धा

घातला तर आपण कधीच दुःखी होणार नाही. सुखानंतर दुःख येईल, दुःख येईल, दुःखानंतर पुन्हा सुख येईल. आणि ही आशा, ही ऊर्जा, ही उमेद जर आपण सोबत ठेवून जर आपण जीवनाचा प्रवास केला तर मला असं वाटतं की दुःखांची तीव्रता कमी होईल. आणि जगण्याचा जो ताळमेळ आहे तो अशाच पद्धतीनं जमावला पाहिजे असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांनी दे धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. तर या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये नरेंद्र गुरुदास कन्नाकेसर लिहित आहेत वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून. नरेंद्र गुरुदास कन्नाकेसरांनी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून लिहिलंय की श्रावण आला पावसाला घेऊन रिमझिम सरींनी धरती नाहून. वा, श्रावण आला पावसाला घेऊन रिमझिम सरींनी धरती नाहून शेतात हिरवीगार पिकांची शाल मनात दाटते आनंदाचा गाळ. राखी बांधून भावाचा हात ओसरीवर वाजे ढोलताशांचा नाद. राखी बांधून भावाचा हात ओसरीवर वाजे ढोलताशांचा नाद. फुलांच्या गंधाने सुगंधित वारा, फुलांच्या गंधाने सुगंधित वारा. श्रावण महिना सुखाचा सहारा, श्रावण महिना सुखाचा सहारा, श्रावण महिना सुखाचा सहारा. वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन नरेंद्र गुरुदास कन्नाकेसरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होतं. सरांनी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून ही सुंदर अशी रचना पाठवलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये जया जगन्नाथ कुलथे मॅडम लिहित आहेत. जया जगन्नाथ कुलथे मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय आणि मॅडम लिहित आहेत की आला आला ग श्रावण नटली या वसुंधरा तरु शिखरावर ऊन कधी येईल जलधारा. आला आला ग श्रावण नटली या वसुंधरा तरु शिखरावर ऊन कधी येईल जलधारा. फांदीवरी बांधलेला पंचमीचा ग झोपाळा, फांदीवरी बांधलेला पंचमीचा ग झोपाळा कशी आवरू मनाला. वाह, कशी आवरू मनाला घेते गावुनी हिंदोळा, घेते गावुनी हिंदोळा. तर श्रावण आणि त्या श्रावणाने नटलेली वसुंधरा, तरु शिखरावरच ऊन जे जलधारेच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तर खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या मॅडमच्या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. त्या सुंदर अशा कवितेमध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की श्रावण पौर्णिमेचा आज दिवस भाऊ बहिणीचा असे खास ओवाळे बहीण आज भावास विनविती पाठीशी राहण्यास भरवसा असे तिला भावाचा भार कमी करेल तिच्या दुःखाचा. आज असते पहा रक्षाबंधन भावा बहिणीचे हे प्रेम बंधन. ऐकून बहिणीचा मायेचा सूर गैवरतो भावाचा मगूर करे निश्चय आपल्या मनाशी राहीन मी बहिणीच्या पाठीशी. तर असे हा प्रेमाचा असा असे हा लपंडाव भरतो अलगद दुःखाचे घाव असे बहिणीची ही वेडी माया वाटे आनंदात राहो भाऊराया. तर सरांची म्हणजेच कमलाकर दिवाकर सरांची पुणे येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळे यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: नो स्मोकिंग जोन जैसे बन गए हर जगह, वैसे नो एंगर जोन। इधर गुस्सा नहीं कर सकते, आया है तो बाहर जाओ, कर क्या? यहां नहीं कर सकते। क्यों? स्मोकिंग के लिए क्यों अलग जगह बनाई? क्यों नहीं कर सकते सबके बीच? क्योंकि कर आप रहे हैं, नुकसान हमारा हो रहा है। इसी तरह गुस्सा कर आप रहे हैं सारे वातावरण में और सब लोगों का नुकसान हो रहा है। तो आप जाइए, वहां वो कमरा है, उधर गुस्सा करिए, वापस आइए।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिले की तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन परसून जातात। माझ्या एका कवितेमध्ये मी लिहिलंय की तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन बरसून जातात। हिरव्या ऋतूंचे आतुर गीत गातात मारवे, हिरव्या ऋतूंचे आतुर गीत गातात मारवे, हळवे सूर भाव मधुर गुंजन करून जातात। हिरव्या ऋतूंचे आतुर गीत गातात मारवे, हळवे सूर भाव मधुर गुंजन करून जातात। लागताच चाहूल तुझी बागेत होई लगभग, लागताच चाहूल तुझी बागेत होई लगभग, पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात, पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात। कधी हरवतो कधी घैवरतो एकांतात, कधी हरवतो कधी घैवरतो एकांतात, सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात। कधी हरवतो कधी घैवरतो एकांतात, सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात। धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहिणी, धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहिणी, स्पर्शाचे चांदणे मजला, स्पर्शाचे चांदणे मजला, सुखावून जातात, सुखावून जातात, तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन बरसून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन बरसून जातात। तर ही श्रावणाच्या अनुषंगाने माझी एक रचना होती श्रोते हो, आणि मी माझ्या दुसऱ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की बोलताना तुझे असतात गुलाबी गाल, बोलताना तुझे असतात गुलाबी गाल, माझ्याशी भांडताना होते लाले लाल।

बोलताना तुझे असतात गुलाबी गाल, माझ्याशी भांडताना होतेस लाले लाल, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, पिवळ्या साडीत मोहवून घेतेस मन, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, पिवळ्या साडीत मोहवून घेतेस मन, निळ्या नभाखाली प्रीत आपुली फुलते, निळ्या नभाखाली प्रीत आपुली फुलते, काळे मेघ बरसताना चिंब होत खुलते, निळ्या नभाखाली प्रीत आपुली फुलते, काळे मेघ बरसताना चिंब होत खुलते, तुझा सहवास म्हणजे जणू मोरपंखी पिसारा, तुझा सहवास म्हणजे जणू मोरपंखी पिसारा, नाच्यात सप्तरंग भरत जातो रोजच न्यारा, नाच्यात सप्तरंग भरत जातो रोजच न्यारा, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, पिवळ्या साडीत मन मोहवून घेतेस मन, पिवळ्या साडीत मोहवून घेतेस मन। तर ही श्रावणाच्या अनुषंगानं माझ्या काही रचना होत्या श्रोते हो, आणि या माझ्या रचनानंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये सौ रेणुका नागेश तिळकरी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून, मॅडमनी दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत, सप्तरंगी श्रावण या शीर्षकाखालील या चारोळ्या आहेत। पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की हिरवा ईने नटून आला सप्तरंगी श्रावण मास, हिरवा ईने नटून आला सप्तरंगी श्रावण मास, धरा फुलली चैतन्याने, वा धरा फुलली चैतन्याने, पाना फुलांची जणू आरास, पाना फुलांची जणू आरास। आणि खरंय की श्रावण जेव्हा येतो तेव्हा हिरवाईने संपूर्ण निसर्ग हा नटून जातो, तो सप्तरंगी श्रावण मास असतो, अवघी धरा ही चैतन्याने फुलून जाते, आणि पाना फुलांनी आरास केलेली जी असते, संपूर्ण निसर्ग जो असतो तो आपण जेव्हा पाहतो तेव्हा डोळे अगदी तृप्त होऊन जातात, नाही का। तर अप्रतिम अशी ही चारोळी होती। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की कोकिळेचा लागे सुस्वर गर्द झाडांच्या फांदीमधून, कोकिळेचा लागे सुस्वर गर्द झाडांच्या फांदीमधून, खळाळत वाही ओढे नाले बांधून पायी पैंजण रुंझून त्या वादे, खळाळत वाही ओढे नाले बांधून पायी पैंजण रुंझून, बांधून पायी पैंजण रुंझून। तर असा हा श्रावण ज्यामध्ये, तर असा हा श्रावण ज्या श्रावणामध्ये कोकिळेचा सुस्वर लागतो गर्द झाडांच्या फांदीमधून, आणि ओढे आणि नाले असे वाहतात जणू काही त्यांनी त्यांच्या पायाला पैंजण बांधलेला आहे, तो खळाळणारा जो आवाज असतो तो आवाज अतिशय कर्णमधुर असा असतो, आणि निसर्गामध्ये प्रत्येकाला रमायला आवडतं, प्रत्येकाने निसर्ग जपला पाहिजे, प्रत्येकाने निसर्गामध्ये फिरायला गेलं पाहिजे। आणि या निमित्तानं एक विनंती सुद्धा करू शकतो की जेव्हा आपण कुठं या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊ तेव्हा तिथले नियम पाळा, त्या निसर्गाला अस्वच्छ करू नका। आपण आपल्यासोबत जे पाण्याची बॉटल्स नेलेल्या असतील, जे काही ड्रायफ्रुट्स नेलेले असतील किंवा काही खाण्याच्या वस्तू नेलेल्या असतील, तर त्या खाऊन झाल्यानंतर तिथेच टाकून येऊ नका, त्या वस्तू सुद्धा आपण सोबत घ्या। आणि जर का तिथे डस्टबिन असेल, कचरा कुंडी असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या टाकू शकतो, परंतु जर आपल्याला कचरा कुंडी नाही दिसली तर ती कुठेही अस्ताव्यस्त आपण टाकू नका, कारण तिथे स्वच्छता करण्यासाठी कोणी नसणार आहे, त्यामुळे निसर्ग घाण होईल, आणि जे स्वच्छ हवा, शुद्ध हवा आणि जे स्वच्छ पाणी आहे ते दूषित होईल। आपण प्रत्येकाने ही जर काळजी घेतली तर आपण निसर्गाचं संवर्धन करू शकू, आणि त्यामुळं इतरांना सुद्धा त्या निसर्गाचा आस्वाद घेता येईल। आपण पुन्हा जेव्हा तिथे कधी जाऊ तर पहिल्या वेळी गेलो होतो तेच वातावरण, तीच स्वच्छता तिथे आपल्याला दिसेल, हे जर प्रत्येकानं केलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे निसर्ग हा शुद्ध आणि स्वच्छ राहील। तर खूप सुंदर अप्रतिम ज्या आहेत या दोन्ही चारोळ्या होत्या ज्या पाठवलेल्या होत्या सौ रेणुका नागेश तिळकरी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून, आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये नागरत्ना कुर्तरकर मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा येथून। नागरत्ना कुर्तरकर मॅडम यांनी फोंडा गोवा येथून लिहिलंय की श्रा

पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो की श्रावणामध्ये सर्वत्र हिरवळ पसरते आणि त्या हिरव्या गार गालीच्यावर मोर जे आहेत ते हर्षाने नाचतात। तर यानंतर पुढच्या एका कवितेमध्ये सौ राजश्री सुहास जाधव मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ राजश्री सुहास जाधव मॅडम यांनी पुणे इथून लिहिले। मॅडम लिहित आहेत की बरसल्या सरी धरा आला श्रावण साजिरा, बरसल्या सरी धरा आला श्रावण साजिरा, पान पाणी बहरला ऋतू हिरवा गोजिरा। वाह, पान पाणी बहरला ऋतू हिरवा गोजिरा, खेळ खेळी लपाछपी कधी ऊन कधी वारा, खेळ खेळी लपाछपी कधी ऊन कधी वारा, सांगे गुज चराचरी उधळीत जलधारा, सांगे गुज चराचरी उधळीत जलधारा, उधळीत जलधारा। वाह, तर सौराजेश्री सुहास जाधव मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली ही श्रावणाबद्दलची अप्रतिम अशी रचना होती की जेव्हा धरेवर सरी बरसतात तेव्हा गोचिरा श्रावण येतो आणि तो पानोपाणी बहरतो। तर हा पानोपाणी बहरलेला सुंदर असा श्रावण मॅडमच्या रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून। सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय की रिमझिम बरसत अमृत धारा नवचैतन्य जरू देत धरेला, रिमझिम बरसत अमृत धारा नवचैतन्य जरू देत धरेला, सणासुदीला घेत सवेला हासत नाचत श्रावण आला, सणासुदीला घेत सवेला हासत नाचत श्रावण आला, हरित तृणांच्या मखमलीवर रान फुलांचा मेळा जमला। हरित तृणांच्या मखमलीवर रान फुलांचा मेळा जमला, इंद्रधनुचा साज मिळाला विभाकरांच्या नभांगणाला, इंद्रधनुचा साज मिळाला विभाकराच्या नभांगणाला। तर असा हा सुंदर बरसणारा अमृत धारा बरसवणारा श्रावण जो आहे जो नवचैतन्य देतो, जो सणासुदीचे दिवस घेऊन येतो, हसरा नाचरा श्रावण सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून पाठवलेल्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता श्रोते हो। आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या कवितेकडे वळूया ज्यामध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू इथून। अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू इथून लिहिलंय की भक्तीचा श्रावण व्रत वैकल्याचा मास, हिरवा निसर्ग सखा मनात भक्तीचा आवास। वाह, भक्तीचा श्रावण व्रत वैकल्याचा मास, हिरवा निसर्ग सखा मनात भक्तीचा आवास, मंगळा गौर खेळती माहेराचा मणी ध्यास, मंगळा गौर खेळती माहेराचा मणी ध्यास, हृदयी बरसे आनंद महिला करती उपवास, हृदयी बरसे आनंद महिला करती उपवास, महिला करती उपवास। तर श्रावण जो भक्तीचा श्रावण आहे, व्रतवैकल्याचा श्रावण आहे, श्रावण जो निसर्गाचा सखा आहे, मनामध्ये भक्तीचा वास निर्माण करणारा असा हा श्रावण अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: Uneri Awaz 107.8 FM World Renewal Spiritual Trust ka samudayik radio. Khush raho, khushiya baato.
1: वेलकम बॅक श्रोते हो. आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की रोज पडते सांज रातीला सुखद स्वप्नांची भूल. रोज पडते सांज रातीला सुखद स्वप्नांची भूल. ऋतू काही बदलत नाही श्रावण देऊन जातो हुल. ऋतू काही बदलत नाही श्रावण देऊन जातो हुल. गिरक्या घेऊन पिसावतो मी सरावाच्या त्या उतरत्या पायरीवर. गिरक्या घेऊन विसावतो मी सरावाच्या त्या उतरत्या पायरीवर. गुणगुणतो स्वतःलाच समजावून होईल सगळं ठीक तू जरा धीर धर. गिरक्या घेऊन विसावतो मी सरावाच्या त्या उतरत्या पायरीवर. गुणगुणतो स्वतःलाच समजावून होईल सगळं ठीक तू जरा धीर धर. रोज पडते सांज रातीला सुखद स्वप्नांची भूल. ऋतू काही बदलत नाही श्रावण देऊन जातो हुल. तर ही श्रावणाच्या अनुषंगाची माझी एक रचना. आणि श्रावण म्हटलं की खूप सारं आपले जे मान्यवर आहेत ते वेगवेगळ्या विषयावर लिहितात. आणि श्रावणाच्या अनुषंगानं मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की माझ्या शब्दांना अंतरातील सल समजतात. कधी आशय कविता तर कधी गझल समजतात. मांडतो मनामनातील भाव कुणी चिंब होती तर कुणी नात्यांची उगा उकल समजतात. जो तो घेतो अर्थ सोयीने हवा तसा आपल्या. झुले कोणी हिंदोळ्यावर कुणी सल समजतात. मी श्रावण लिहिता अनुभूती सरींची होते. मी श्रावण

लिहिता अनुभूती सरींची होते, त्यास कुणी काटे तर कुणी फुल समजतात। मी श्रावण लिहिता अनुभूती सरींची होते, त्यास कुणी काटे तर कुणी फुल समजतात। उरतात जेव्हा ओंजळीत काही थेंब दवांचे, उरतात जेव्हा ओंजळीत काही थेंब दवांचे, ओळीतले शब्दांनाही सुखांची ओल समजतात। ओळीतले शब्दांनाही सुखाची ओल समजतात। सोडून द्या हो जगाची सगळी चिंता तमा, सोडून द्या हो जगाची सगळी चिंता तमा, लोक तर अश्रू नाही कवडी मोल समजतात। सोडून द्या हो जगाची सगळी चिंता तमा, लोक तर अश्रू नाही कवडी मोल समजतात। आणि शेवटी असं लिहिलंय की प्रत्येकाची वेगवेगळी धडपड संकटे वेगळी, प्रत्येकाची वेगवेगळी धडपड संकटे वेगळी, सुखी तेच झाले जे क्षणांना अनमोल समजतात, सुखी तेच झाले जे क्षणांना अनमोल समजतात, जे क्षणांना अनमोल समजतात। तर मी श्रावण लिहिता अनुभूती सरींची होते, त्यास कुणी काटे तर कुणी फुल समजतात। ज्याला जे समजायचंय ते समजू द्या, आपण श्रावण होऊ, कुणीतरी आपल्यासाठी श्रावण व्हावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण कोणासाठी तरी श्रावण होऊया, आपण कोणाच्या तरी जीवनामध्ये हिरवळ निर्माण करूया, आपण कोणाच्या तरी जीवनाची संजीवनी बनूया, आपल्या असण्यानं कोणाच्या तरी जीवनामध्ये श्रावण सरींची जणू काही बरसात होते की काय असं त्या व्यक्तीला वाटू द्या। आणि मग पहा की दोघेही चिंब भिजून जाऊ आनंदात, सुखात, समाधानात। आणि निश्चितपणे जी दुःख असतील, जे प्रॉब्लेम, संकट आणि अडचणी, या सर्वांवर आपोआप मात होत जाईल, सगळ्या गोष्टीतून मार्ग निघत जाईल। आणि आपल्याला कळणारही नाही की इतका सारा खरंच खडतर काळ होता का, आणि इतक्या सगळ्या खडतर काळावर मात करून आपण पुढे आलो आहोत का। म्हणून क्षण जगायला शिका, श्रावणासारखं बेधुंद राहायला शिका, श्रावणासारखं बेधुंद व्हायला शिका। आणि वर्षा श्रोते हो, माझ्या या कवितेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेकडे वळूया, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। मॅडमनी लिहिलंय श्रावण आला या शीर्षकासाठी, शीर्षकाखाली की सणांची माई मांदी आळी घेऊन आला श्रावण, सणांची मांदी आळी घेऊन आला श्रावण, आठवले ते रम्य बालपण, उन पावसाचा खेळ चाले इंद्रधनुष्य आकाशी दिसे, उन पावसाचा खेळ चाले इंद्रधनुष्य आकाशी दिसे, शिवपूजनाचा श्रावण मास निसर्गही हिरवा गार खास, वा कुठे श्रावण झुला झुलती ललना, कुठे श्रावण झुला झुलती ललना, मन भावन श्रावण भुलवी मनाला, मन भावन श्रावण भुलवी मनाला, मनभावन श्रावण भुलवी मनाला। आणि खरंय की श्रावण हा मनभावन असतो, श्रावण हा मनाला भुलवतो, श्रावण हा नैनांना तृप्त करतो। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या एका दोन चारोळ्यांमध्ये श्री प्रफुल्ल अनंत साने सरांनी लिहिले रामनगर डोंबिवली येथून, श्री प्रफुल्ल अनंत साने सर लिहित आहेत रामनगर डोंबिवली येथून। पहिल्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की आला श्रावण वाहूया शिवा मूठ तांदळाची, आला श्रावण वाहूया शिवा मूठ तांदळाची, पहिल्याच सोमवारी पूजा करू शंकराची, पहिल्याच सोमवारी पूजा करू शंकराची। तर अप्रतिम अशी ही भक्तिमय चारोळी होती। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की येता श्रावण साजिरा झाली सण सुरुवात, येता श्रावण साजिरा झाली सण सुरुवात, गौर पूजनाचा थाट जिम्मा फुगड्या झोकात, गौर पूजनाचा थाट जिम्मा फुगड्या झोकात, झोकात जिम्मा फुगड्या झोकात। तर जी भारताची परंपरा आहे, जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये गौरी पूजन आणि जिम्मा फुगड्या या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत। महिला भगिनींसाठी या खूप महत्वाच्या गोष्टी असतात, आनंदाच्या गोष्टी असतात, उत्साहाच्या गोष्टी असतात। तर त्याबद्दल सरांनी या सुंदर अशा

मध्ये भाव आपले व्यक्त केलेले होते. श्री प्रफुल्ल आनंद साने सरांनी रामनगर डोंबिवली येथून पाठवलेल्या या दोन अप्रतिमाशा चारोळ्या होत्या. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळतोय ज्यामध्ये मनशब्द या नावाने राजश्री दांगट मॅडम जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून. मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय की हिरव्या गार मऊ मखमली रानात वृक्षांच्या गर्द शीतल छायेत. हिरव्या गार मऊ मखमली रानात वृक्षांच्या गर्द शीतल छायेत. हरितपर्णाच्या हळुवार स्पर्शात मन हरकते श्रावण निसर्गात. आणि खरंय की हिरवेगार मऊ मखमली गालीचे पांघरलेला डोंगर माथा असतो आणि गर्द वृक्ष असतात, शीतल छाया असते आणि हरित पर्णांचे हळुवार स्पर्श सुद्धा असतात ज्यामध्ये मन जे आहे ते अगदी हरकून जातं. याबद्दलचे अप्रतिम असे भाव मनशब्द या नावाने पाठवलेल्या राजश्री दांगट जाधव मॅडम यांच्या भोसरी पुणे येथून पाठवलेल्या रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमच लिहित आहेत की तुझे अबोल निशब्द श्रावण उन माझी रिमझिम अवखळ बरसात. मन गाभाऱ्यांच्या उणसावली खेळात दिवसा गणिक बहरे श्रावण तुझ्या माझ्या अंतर्मनात. वा तुझे अबोल निशब्द श्रावण उन माझी रिमझिम अवखळ बरसात. तुझे अबोल निशब्द श्रावण उन माझी रिमझिम अवखळ बरसात. मन गाभाऱ्याच्या उणसावलीच्या खेळात दिवसा गणिक बहरे श्रावण. अप्रतिम दिवसा गणित बहरे श्रावण तुझ्या माझ्या अंतर्मनात. तर राजश्री दांगट मॅडम यांची ही दुसरी सुद्धा अप्रतिम आणि सुंदर अशी भावस्पर्शी चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये प्राची परसुरे वैद्य मॅडम लिहित आहेत पुणे येथून. प्राची परसुरे वैद्य मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की आला हा श्रावण मास हासे सोनेरी उन्हात. आला हा श्रावण मास हासे सोनेरी उन्हात जणू केशर सांडते गर्द हिरव्या रानात. आला हा श्रावण मास हसे सोनेरी उन्हात जणू केशर सांडते गर्द हिरव्या रानात. आला हा श्रावण मास कधी पडती तुषार. आला हा श्रावण मास कधी पडती तुषार कधी येती सरींवर सरी मणी हर्ष दाटे अपार. मणी हर्ष दाटे अपार. वा वा. तर प्राची वरचुरे वैद्य मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली श्रावणाचं अप्रतिम असं वर्णन करणारी ही रचना होती. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय. निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. मॅडमनी लिहिलंय की आला श्रावण नाचत नाचत श्रावण सरींनी सरींना घेऊन सहज. आला श्रावण नाचत नाचत श्रावण सरींना घेऊन सहज उन सावलीचा खेळ खेळूनी सणावारांची झाली गजबज. उन सावलीचा खेळ खेळूनी सणावारांची झाली गजबज हिरवा शालू नेसून धरणी नटून थटून आली नवरी. हिरवा शालू नेसून धरणी नटून थटून झाली नवरी. मूक कळ्यांचे झाले फुल हर्ष असे श्रावण भरपूर. हर्ष असे श्रावण भरपूर. तर शेवटच्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की हिरवा शालू नेसून धरणी नटून थटून झाली नवरी. हिरवा शालू नेसून धरणी नटून थटून झाली नवरी. मूक कळ्यांचे झाले फुल हर्ष असे श्रावण भरपूर. हर्ष असे श्रावण भरपूर. तर निर्मला विष्णू धापसे मॅडम यांची माजलगाव जिल्हा बीड येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून. शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिलंय की श्रावणात रिमझिम असते सुरू खेळ ऊन पावसाचा. श्रावणात रिमझिम असते सुरू खेळ ऊन पावसाचा तरुवेली इथे मोहरलेली सुगंधी सुवास हा फुलांचा. वा प्रेम वेडे जीव व्याकुळ ओढ प्रीतीची असे मनात. प्रेम वेडे जीव व्याकुळ ओढ असे ओढ प्रीतीची असे मनात. प्रेम वेडे जीव व्याकुळ ओढ प्रीतीची असे मनात भेटीसाठी जीवलगाच्या नयन तयांचे ओलावतात. भेटीसाठी जीवलगांच्या

नयन तयांचे ओलावतात, नयन तयांचे ओलावतात। वा आणि श्रावण, तर या श्रावणामध्ये जीवलगाच्या भेटीसाठी ओलावलेले नयन आणि त्या भेटीची व्याकुळता, प्रेमवेड्या जीवांची त्यांच्या प्रीतीची जी व्याकुळता असते ती व्याकुळता मॅडमनी शोभा वेले मॅडमनी आर्यनगर नागपूर येथून पाठवलेल्या ह्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेली होती। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणे आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम वर्ड भी ये यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोते हो, श्रावण या विषयाच्या अनुषंगाने मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलंय की तू आणि औचित श्रावण यांच्यात साम्य बरंच आहे। तू आणि औचित श्रावण यांच्यात साम्य बरंच आहे। दोघेही अवेळी बेधुंद बरसता, दोघेही अवेळी बेधुंद बरसता हेही तितकेच अगदी खरंच आहे। दोघेही अवेळी बेधुंद बरसता हेही अगदी तितकेच खरे आहे, हेही अगदी तितकंच खरं आहे। तर श्रावणाच्या अनुषंगानं ही माझी रचना होती। आणि श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की मनाचा भाव मनापर्यंत जितवर पोहोचतो, मनाचा भाव मनापर्यंत जितवर पोहोचतो तिथवरच पाझरत राहतो निर्मळ श्रावण। मनाचा भाव मनापर्यंत जिथवर पोहोचतो तिथवरच पाझरत राहतो निर्मळ श्रावण। बाकी तर करावी लागते भावनेंची मशागत, बाकी तर करावी लागते भावनेची मशागत, समेटून घेण्या ओंजळीत आनंदाचे क्षण। मनाचा भाव मनापर्यंत जिथवर पोहोचतो तिथवरच पाझरत राहतो निर्मळ श्रावण। बाकी तर करावी लागते भावनेची मशागत, समेटून घेण्या ओंजळीत आनंदाचे क्षण। जगणं कधी वाटू नये स्वतःला ओझ, जगणं कधी वाटू नये स्वतःला ओझ, आशेचा परिमळ बांधून गुंफावी एक माळ। जगणं कधी वाटू नये स्वतःला ओझ, आशेचा परिमळ बांधून गुंफावी एक माळ। सुखदुःखांच्या पल्याड जाऊनी निमिषात, सुखदुःखांच्या पल्याड जाऊनी निमिषात, जोडावी धन्यतेशी स्वतःची माळ। सुखदुःखांच्या पल्याड जाऊनी निमिषात, जोडावी धन्यतेशी स्वतःच स्वतःशी नाळ, स्वतःच स्वतःशी नाळ। मनाचा भाव मनापर्यंत जितवर पोहोचतो तिथवरच पाझरत जातो निर्मळ श्रावण। बाकी तर करावी लागते भावनेची मशागत, समेटून घेण्या ओंजळीत आनंदाचे क्षण। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो। श्रोते हो, मी माझ्या दुसऱ्या कवितेमध्ये लिहिलंय की अनुत्तरित प्रश्नांचेही उत्तर शोधतो आहे, सुकलेल्या फुलात मी अत्तर शोधतो आहे। अनुत्तरित प्रश्नांचेही उत्तर शोधतो आहे, सुकलेल्या फुलात मी अत्तर शोधतो आहे। उभ्या आडव्या ओढून पाहिल्या रेघोट्या, उभ्या आडव्या ओढून पाहिल्या रेघोट्या, विस्कटलेले अंतरंग कागदावर शोधतो आहे। किती पुनवेच्या रात्री राती काढल्या मी जागून, किती पुनवेच्या राती काढल्या मी जागून, प्रकाश वाटेच्या चंद्राला दूरवर शोधतो आहे। वेदनेची दाह, दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, उन्हाळ वारा ग्रीष्मात श्रावण सर शोधतो आहे। दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, उन्हाळ वारा ग्रीष्मात श्रावण सर शोधतो आहे। कुठे मांडत बसू जमा खर्च या आयुष्याचा, कुठे मांडत बसू जमा खर्च या आयुष्याचा, शांत मिटावे डोळे असे एक घर शोधतो आहे, असे एक घर शोधतो आहे। दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, उन्हाळ वारा ग्रीष्मात श्रावण सर शोधतो आहे, श्रावण सर शोधतो आहे। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो। आणि या माझ्या कवितांनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर आणि अप्रतिम रचनांचा आस्वाद घेऊया। ज्या श्रृंखलेमधील पुढची कविता आहे प्रांजली चौधरी मॅडम यांनी पाठवलेली गोवा येथून। मॅडम लिहितायत की वर्षाचे हे पाचवे बाळ श्रावण त्याचे नाव, भोलेनाथाच्या कृपेने खातो जास्तच भाव। वर्षाचे हे पाचवे बाळ श्रावण त्याचे नाव, भोलेनाथाच्या कृपेने खातो जास्तच भाव। बारा मधला पंचम करतो नभधरतीचे संगम, कोकिळ ही हर्षाने सूर लावतो पंचम। उत्सवांनी नटला थटला पानोपानी बहरला, वाह, उत्सवांनी नटला थटला पानोपानी बहरला।

दूरदेशीच्या लेकी बाळी माहेरपाशीन झाल्या. गळा भेटती माय लेकी नभ भारावला, गळा भेटती माय लेकी नभ भारावला, हृदयातील सुख त्याच्या सरींमधून बरसला, हृदयातील सुख त्याच्या सरींमधून बरसला. तर श्रावण हा भावस्पर्शी श्रावण मॅडमनी, प्रांजली चौधरी मॅडम यांनी गोवा येथून पाठवलेल्या ह्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये बरसलेला होता. की गळा भेटती माय लेकी नभ भारावला, हृदयातील सुख त्याच्या सरींमधून बरसला. तर अप्रतिम सुंदर बरसलेला श्रावण मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुरेखा पगारे मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिलंय की आला श्रावण मास चहूकडे हिरवळ, आला श्रावण मास चहूकडे हिरवळ, असा प्रसन्न भासतो मृदगंध दरवळ. आला श्रावण मास चहूकडे हिरवळ, असा प्रसन्न भासतो मृदगंध दरवळ. दहीवर पसरला फुलवेली बहरल्या, दहीवर पसरला फुलवेली बहरल्या, ओढून या मेघदाट चारी दिशा मोहरल्या, ओढून या मेघदाट चारी दिशा मोहरल्या. तर सुरेखा पगारे मॅडम यांची ही अप्रतिम सुंदर भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये बापूसाहेब सोनवणी सर लिहित आहेत टिटवाळा येथून. बापूसाहेब सोनवणी सरांनी टिटवाळा येथून लिहिलंय की पाऊस सुद्धा रुजतो कधी कधी, म्हणून तो येत असतो आधी मध्ये. वा, पाऊस सुद्धा रुजतो कधी कधी, म्हणून तो येत असतो आधी मध्ये. डोळ्यात हळूच शिरतो कधी कधी, डोळ्यात हळूच शिरतो कधी कधी, तो आसवांशी खेळतो आधी मध्ये, तो आसवांशी खेळतो आधी मध्ये. तर खूपच गहिरे असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते की पाऊस सुद्धा रुजतो आणि म्हणून तो कधी कधी येत असतो, अधून मधून येत असतो. तो डोळ्यात कधी कधी शिरतो आणि आसवांशी सुद्धा खेळतो. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ एकता निलेश माने मॅडम लिहित आहे ठाणे येथून. सौ एकता निलेश माने मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की हिरवळ दाटली श्रावण आला दारी, साजनी सजली गंधाने दरवळली स्वारी. हिरवळ दाटली श्रावण आला दारी, साजनी सजली गंधाने दरवळली स्वारी. पावसाच्या सरी आठवणींना भिडती, पावसाच्या सरी आठवणींना भिडती, प्रेमाच्या ओलाव्यात भिजली ही नारी. वाह, पावसाच्या सरी आठवणींना भिडती, प्रेमाच्या ओलाव्यात भिजली ही नारी. श्रावण आला हिरवा साज सजुनी, श्रावण आला हिरवा साज सजुनी, मन वेडे झाले या सृष्टीचे गाण ऐकुनी, मन वेडे झाले या सृष्टीचे गाण ऐकुनी. पावसाच्या सरीत भिजलं हरपलं हरपले भान, पावसाच्या सरीत भिजलं हरपले भान, सण आला सुखाची चादर पांघरुणी, सण आला सुखाची चादर पांघरुणी. वाह, तर श्रावण ज्यामध्ये दाटलेली हिरवळ आणि गंधाने दरवळलेली रजलेली साजणी. खूप अप्रतिम सुंदर असे भाव सौ एकता निलेश माने यांनी ठाणे येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्रीमती जया विनायक घोगे मुंडे मॅडम लिहित आहेत गावंदरा परळी वैजनाथ बीड येथून. मॅडमनी लिहिलंय की हिरवा इने शोभिवंत श्रावण भुलवी मनाला, निसर्गाचा उत्सव अनोखा देई चैतन्य धराला. हिरवा इने शोभिवंत श्रावण भुलवी मनाला, निसर्गाचा उत्सव अनोखा देई चैतन्य धराला. मोहविते तन मन अलवार हर्ष फुलवितो. वाह, मोहवितो तन मन अलवार हर्ष फुलवितो, हळव्या भावनांना जणू स्मृतीतून जागवितो. हळव्या भावनांना जणू स्मृतीतून जागवितो, स्मृतीतून जागवितो. तर स्मृतीतून जागवणारा, हळव्या भावनांना जाग करणारा असा हा मनभावन श्रावण श्रीमती जया विनायक घुगे मुंडे मॅडम यांनी गावंदरा परळी वैजनाथ जिल्हा बीड येथून पाठवलेल्या या सुंदर आणि अप्रतिम रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये नजारा या शीर्षकाखाली सौवनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून. भिजता श्रावण सरींनी शृंगारुनिया नटते धरा, भिजता श्रावण सरींनी शृंगारुनिया नटते धरा, दाटून हिरवळ चोहीकडे बहरतो आसमंत सारा, दाटून हिरवळ चोहीकडे बहरतो आसमंत सारा.

0: नजारा निसर्ग सौंदर्याचा अलवार पाडतो भुरळमणी, नजारा निसर्ग सौंदर्याचा अलवार पाडतो भुरळमणी। होऊन या मन फुलपाखरू स्वच्छंदी बागडते राणी वनी, स्वच्छंदी बागडते राणी वनी, राणी वनी। वाह वाह, तर सुंदर असा श्रावण मॅडमच्या या रचनेमध्ये होता। सौ वनिता गणेश शिंदे मॅडम यांनी गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी लिहिलंय अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। नागनाथ पाटलोबा बडे सर लिहित आहेत चोपनवाडीकर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सरांनी लिहिलंय की आला श्रावण नेसून हिरवा हिरवा शालू अंगावर, आला श्रावण नेसून हिरवा हिरवा शालू अंगावर, श्रावणात मग रेल चेल सुरू होते सणवार। नागपंचमी सनात लेकी बाळी माहेरी गोळा होती साऱ्या तनी, नागपंचमी सनास लेकी बाळी माहेरी गोळा होती साऱ्या जनी, श्रावणाच्या त्या वातावरणाने परत नांदाय जाती आनंदुनी, परत नांदाय जाती आनंदुनी। वाह, तर श्रावण महिना आणि घरी आलेल्या लेकी बाळी त्या श्रावणामध्ये त्या सणासुदीमध्ये रमून परत नांदण्यासाठी निघून जातात। खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून श्रावणाचा बहर या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की ऊन सावलीचा खेळ कधी पावसाची रिमझिम सर, ऊन सावलीचा खेळ कधी पावसाची रिमझिम सर, व्रतवैकल्याचे पावित्र्य घेऊन आला श्रावणाचा बहर, व्रतवैकल्याचे पावित्र्य घेऊन आला श्रावणाचा बहर, गंध सुमनांचा दरवळे होऊन वाऱ्यावर स्वार, गंध सुमनांचा दरवळे होऊन वाऱ्यावर स्वार, नभांगणी इंद्रधनुची कमान जणू आभाळाचे सप्तरंगी द्वार, नभांगणी इंद्रधनुची कमान जणू आभाळाचे सप्तरंगी द्वार, सप्तरंगी द्वार। आणि असा हा श्रावणाचा बहर, खूप अप्रतिम सुंदर श्रावण मॅडमच्या या रचनेमध्ये होता। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळणार आहोत। श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणे आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व तारोळ यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरसे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।
1: नमस्कार पुणे, अगर आपके रक्तदान से किसी की जिंदगी बच सकती है तो इससे बड़ा सेवा का अवसर और क्या हो सकता है। आप सभी से एक विशेष अपील है, रविवार 23 अगस्त को सुबह 9 बजे से शाम 5 बजे तक एक विशेष रक्तदान शिविर आयोजित किया जा रहा है। ये शिविर ब्रह्मा कुमारीज सौंदर्या कॉलोनी नखाते बस्ती राहटणी में आयोजित होगा। अगर आप स्वस्थ हैं और रक्तदान करने के योग्य हैं तो जरूर आइए और इस नेक कार्य में अपना योगदान दीजिए। रक्तदान के लिए आप पहले से अपना रजिस्ट्रेशन ऑनलाइन भी कर सकते हैं। इसके लिए जाएं www.bksocialwing.org पर और रजिस्टर एज डोनर लिंक पर क्लिक करके अपना पंजीकरण करें। याद रखिए, आपका थोड़ा सा रक्त किसी के लिए जीवन की नई उम्मीद बन सकता है। तो आइए रविवार 23 अगस्त को रक्तदान करें और जीवन बचाने की इस मुहिम का हिस्सा बने। धन्यवाद।
2: रक्तदान करें, जीवन दान दें।

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय। मॅडम लिहितायत की सुगंधित फुलांची उधळण करीत भिजवित तनमिन तनमन आला श्रावण। सुगंधित फुलांची उधळण करीत भिजवित तनमन आला श्रावण, सण उत्सवांची लयलूट करीतच भक्तिमार्ग दावी ऋतू मनभावन। सण उत्सवांची लयलूट करीतच भक्तिमार्ग दावी ऋतू मनभावन, सृष्टीच्या नवनिर्मितीचे पुरवीत, सृष्टीच्या नवनिर्मितीचे पुरवीत डोहाळे वैविध्याने नटतो श्रावण। कृष्ण जन्म शिवपूजन रक्षाबंधनी बहीण भावाचे नाते राखीत पावन, बहीण भावाचे नाते राखीत पावन। तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती शेवते हो, आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये म्हणजेच दोन चारोळ्यांमध्ये सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहितायत पाटोदा जिल्हा बीडेतून। सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीडेतून लिहिलंय। मॅडम लिहितायत पहिल्या चारोळीमध्ये की असा बरसला श्रावण आणि बहरली धरती, असा बरसला श्रावण आणि बहरली धरती, उधळीतो निसर्ग राजा सौंदर्याचे माणिक मोती, उधळीतो निसर्ग राजा सौंदर्याचे माणिक मोती। तर ही सुंदर अप्रतिम अशी चारोळी होती। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की भरून आले मेघ सावळे शिंपित जलधारा, भरून आले मेघ सावळे शिंपित जलधारा, नैनी ठेविते साठवुनी ऋतू श्रावणा तुझा नजारा, ऋतू श्रावणा तुझा नजारा। तर नैनामध्ये श्रावणाचा नजारा साठवून ठेवत आहे, त्या अनुषंगाने अप्रतिम भाव मांडणारी मॅडमची ही रचना। आणि पुढच्या एका कवितेमध्ये रेखा सोनारे मॅडम लिहितायत नागपूर येथून। रेखा सोनारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की आला श्रावण हसरा रूप लावण्य लेवून, आला श्रावण हसरा रूप लावण्य लेवून, ऊन लाजरे पडता धरा जाते हरकून। वा, ऊन लाजरे पडता धरा जाते हरकून, रिमझिम धारा पडे खेळ चाले निसर्गाचा, रिमझिम धारा पडे खेळ चाले निसर्गाचा, अशा सृष्टीच्या अंगणी सडा पडे चैतन्याचा, अशा सृष्टीच्या अंगणी सडा पडे चैतन्याचा। तर चैतन्याचा सडा पाळणारी ही अप्रतिम सुंदर अशी रचना रेखा सोनारे मॅडम यांची होती, नागपूर येथून पाठवलेली। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मंगला चौरे मॅडम लिहिताय छत्रपती संभाजीनगर येथून। सौ मंगला

मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की आला श्रावण श्रावण सणांची चाले लगभग, आला श्रावण श्रावण सणांची चाले लगभग, माहेरी जाण्यासाठी मनाची होई तगमग, असा श्रावण बाई हिरवा मना मनात डोले गारवा, असा श्रावण बाई हिरवा मना मनात डोले गारवा, नदी नाली चोहीकडे पाणीच पाणी सगळीकडे, पाणीच पाणी सगळीकडे. सौ मंगला चौरे मॅडम यांची छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून. रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिलंय श्रावण मास शीर्षकाखाली की काय वर्णू मी श्रावण मासाची महती, व्रत वैकल्ये करुणी जीवना मिळे सद्गती, व्रत वैकल्ये करुणी जीवना मिळे सद्गती, हे परम पावित्र्याचे मांगल्याचे सण, हे परम पावित्र्याचे मांगल्याचे सण, मनोकामना पूर्ण करुणी येती सुखसमृद्धीचे क्षण, येती सुखसमृद्धीचे क्षण. तर श्रावणाच्या पवित्र महिन्याचं महत्व मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सचिन शंकर पाटील सर लिहित आहेत अलिबाग रायगड येथून. सचिन शंकर पाटील सरांनी अलिबाग रायगड येथून लिहिलंय की निसर्गाच्या सान्निध्यात खास श्रावण उत्सव आल्हादक, निसर्गाच्या सान्निध्यात खास श्रावण उत्सव आल्हादक, आनंददायी श्रावण सरी सुख समाधान आश्वासक. वा, निसर्गाचा समतोल राखू श्रावणात सृष्टी बहरेल, निसर्गाचा समतोल राखू श्रावणात सृष्टी बहरेल, आनंदास प्रेमे आलिंगण खचित सुखदायी ठरेल, खचित सुखदायी ठरेल. वा, तर निसर्गाचा आपण समतोल राखूया असा सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच या मंचातून श्री संदीप डहारे सरांनी नागभीडकर सर लिहित आहेत की श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते, पहिलाच सण नागपंचमी येते, श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते, पहिलाच सण नागपंचमी येते, शंकराचा भक्तीची गोडी चाका भक्तांना थोडी थोडी, महादेव तोची आहे खरा नाही दगड धोंड्यांचा नरा, तुझ जवळी आहे पामरा ऊर्ध्व दृष्टीने पाही अंतरा, ऊर्ध्व दृष्टीने पाही अंतरा. तर श्रावण महिना जो शंकराच्या भक्तीची गोडी लावणारा असा हा श्रावण महिना आहे असे सुंदर असे भाव श्री संदीप डहारे सरांनी नागभीडकर सरांनी लिहिलेले आहेत. आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की आला श्रावण हसरा रूप घेऊन साजिरे, आला श्रावण हसरा रूप घेऊन साजिरे, सृष्टीवर दिसे मनोहारी फुल फुलते गोजिरे. वा, श्रावणात सृष्टी नटे रेलचेल ही सणांची, अलवार गोंजार त्या पावसांच्या आठवणीची, पावसाच्या आठवांची, पावसाच्या आठवांची. श्रावणात सृष्टी नटे रेलचेल ही सणांची, अलवार गोंजार त्या पावसाच्या आठवांची, पावसाच्या आठवांची. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांची दावणगिरी कर्नाटक येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये सौ वंदना सुभाष चौधरी मॅडम लिहित आहेत वापी गुजरात येथून. अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच यामधून सौ वंदना सुभाष चौधरी मॅडम यांनी वापी गुजरात येथून लिहिलंय पहिल्या चारोळीत की आला श्रावण श्रावण पावसाने भूमी छान, आला श्रावण श्रावण पावसाने भूमी छान, शोभे हिरवा श्रावण क्षणी पाऊस व ऊन, शोभे हिरवा श्रावण क्षणी पाऊस व ऊन. तर श्रावणाचं अप्रतिम असं वर्णन या पहिल्या चारोळीमध्ये होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की चराचरा सृष्टी सारी आनंदाने धुंद झाली, चराचरा सृष्टी सारी आनंदाने धुंद झाली, सनव्रत व वैकल्य यांची मांदी आळी आली, सनव्रत व वैकल्य यांची माई मांदी आळी आली, मांदी आळी आली. तर आनंदाने धुंद झालेली चरा मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे. आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया, श्रोते हो दोन चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये सौरेखा मालपुरे मॅडम लिहित आहेत कल्याण ठाणे येथून. सौरेखा मालपुरे मॅडम यांनी कल्याण ठाणे येथून लिहिलंय की जीवतीचा शुक्रवार आद्य दिन श्रावणाचा मान हळदी कुंकुने

चने गुळ प्रसादाचा, तर पहिला दिवस जो आहे तो चने गुळ प्रसादाच्या मानाने हळदी कुंकुमाने तो सुरू होतो असं अप्रतिम असं शब्दांकन या तारोळीमध्ये होतं. आणि दुसऱ्या तारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की श्रावणाचा आद्य सण खरा नागपंचमीचा, आध्यात्मिक सांस्कृतिक सणश्रेष्ठ पंचमीचा, सणश्रेष्ठ पंचमीचा. तर नागपंचमीचं महत्व, श्रावणात येणाऱ्या नागपंचमीचं महत्व मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात. सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. माझा सखा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की रिमझिम बरसणारा माझा सखा श्रावण साजनीच भेटीसाठी आतुर आहे साजन. रिमझिम बरसणारा माझा सखा श्रावण साजनीच भेटीसाठी आतुर आहे साजन. दवबिंदूंचे थेंब हळूच मजवरी उडवतो, दवबिंदूंचे थेंब हळूच मजवरी उडवतो, श्रावणाच्या रंगामध्ये तन्मन भिजवतो. वा, सांज समयी मजला केशराचा रंग देतो, पहिल्या पावसात मृदगंधाचा गंध येतो. सांज समयी मजला केशराचा रंग देतो, पहिल्या पावसात मृदगंधाचा गंध येतो. शब्द मोती गुंफुनिया काव्यमाळ ओवते, शब्द मोती गुंफुनिया काव्यमाळ ओवते. काव्यरसिकाच्या सवे काव्यगंध दरवळतो, काव्यगंध दरवळतो. तर दरवळणारा श्रावण आणि दवबिंदूंचे थेंब हळुवारपणे उडवणारा श्रावण मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये एच बी तांबोळी सर लिहित आहेत कवठे महांकाळेतून. एच बी तांबोळी सरांनी कवठे महांकाळेतून दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत ज्यामध्ये सर लिहित आहेत की श्रावण आला दरवळू लागली माती, श्रावण आला दरवळू लागली माती, भिजले गगन हरित झाडांची छाती, भिजले गगन हरित झाडांची छाती, सणांची मालिका धरती झाली ओलेती. वा, सणांची मालिका धरती झाली ओलेती, ढगाळले आकाश पावसाच्या धारासोबती, ढगाळले आकाश पावसाच्या धारासोबती. वा, तर अप्रतिम असा श्रावण सरांच्या या चारोळीमध्ये दरवळला होता. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहे की पावसाची सर बरसात निसर्ग भिजला, पावसाची सर बरसात निसर्ग भिजला, श्रावणात निसर्ग जणू हिरवाईने सजला, श्रावणात निसर्ग जणू हिरवाईने सजला. मातीचा सुवास मणी दरवळून गेला, मातीचा सुवास मणी दरवळून गेला, श्रावणाच्या पावलांनी स्वर्ग धरतीवर आला, श्रावणाच्या पावलांनी स्वर्ग धरतीवर आला. वा वा, तर श्रावणाच्या पावलांनी धरतीवर आलेला स्वर्ग सरांच्या या चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण ठाणे येथून. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण ठाणे येथून लिहिलंय आला श्रावण या शीर्षकाखाली की आला श्रावण श्रावण मणी फुलला ग मोर, झुला बांधून झाडाला उंच खेचला ग फार. आला श्रावण श्रावण मणी फुलला ग मोर, झुला बांधून झाडाला उंच खेचला ग फार. धुंद स्वप्नांचा फुलोरा पहाटेच्या यावेळी, धुंद स्वप्नांचा फुलोरा पहाटेच्या यावेळी, रंगबिरंगी फुलांनी भरे ग रित्या ओंजळी, रंगबिरंगी फुलांनी भरे ग रित्या ओंजळी. वाह वाह वाह, तर धुंद स्वप्नांचा फुलोरा पहाटेच्या वेळी घेऊन आलेला श्रावण आणि ज्यामुळे रित्या ओंजळी भरल्या, अप्रतिम असं शब्दांकन होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ रेखा तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा येथून. सौ रेखा तांबे मॅडम यांनी वडोदरा येथून लिहिलंय की श्रावण सरींचा हसरा नाचरा श्रावण महिना निसर्ग साजिरा, लपतो श्रावण हिरव्या पानात गुंततो श्रावण धरेच्या श्वासात. वा, श्रावण सरींचा हसरा नाचरा श्रावण महिना निसर्ग साजिरा, लपतो श्रावण हिरव्या पानात गुंततो श्रावण धरेच्या श्वासात. श्रोते हो, पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौरेखा तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा येथून. सौरेखा तांबे मॅडम यांनी वडोदरा येथून लिहिलंय की श्रावण सरींचा हसरा नाचरा श्रावण महिना निसर्ग साजिरा, श्रावण सरींचा हसरा नाचरा श्रावण महिना निसर्ग साजिरा, लपतो श्रावण हिरव्या पानात गुंततो श्रावण धरेच्या श्वासात. वाह वाह, हिरव्या हिरव्या गवतावरी गवत फुले मुक्तपणे डोलती, हिरव्या हिरव्या गवतावरी गवत फुले मुक्तपणे डोलती, चालताना भास मऊ गालीचा, चालताना भास मऊ गालीचा, धरा अनुभवे

रोमांच प्रीतीचा धरा अनुभवे रोमांच प्रीतीचा. तर अप्रतिम सुंदर आणि भावस्पर्शी भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? तुमच्याशी गप्पा मारता मारता तुमच्या शब्दातला श्रावण आपल्या शो मध्ये बरसत असताना बघा ना, घड्याळ मला खुणावतंय. आपल्या आजच्या शोची वेळ संपलेली आहे हे वारंवार मला सांगतंय. खरं तर जेव्हा मी हा शो सुरू करतो तेव्हा तुमच्याशी बोलताना तुमच्या अप्रतिम अशा रचना सादर करताना कळतच नाही की वेळ कसा निघून गेला. कारण तुमचे शब्द इतके सुंदर असतात, त्यातले भाव असे विषय इतके सुंदर आणि अप्रतिम असतात की मी सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. परंतु वेळेचं बंधन आहे म्हणून मला म्हणजे अर्ज कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी 1-2 वाजता तुमच्या आवडीच्या शो मध्ये, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेली आहेत हा खेळ शब्दांचा कविता व चारोळ्यांचा शो. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. कविता व चारोळ्यांचा शो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा आणि ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आरजे कैलास सोबत.

0: ध्वज विजयाचा उंच दरारे ध्वज विजयाचा उंच दरारे ध्वज विजयाचा उंच दरारे।
1: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से सुनते हैं कुछ अन्य विशेष बातें गोपाल कृष्ण गोखले जी के बारे में।
2: गोपाल कृष्ण गोखले विशेष योगदान काय आहे त्याच्याबद्दल सांगा।
3: हाँ, गोपाल कृष्ण गोखले जी जेव्हा एज्युकेशन घेतलं त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकांची नोकरी केली आणि पुण्याच्या त्यानंतर डेक्कन कॉलेज जे आहे पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं तिथं त्यांनी आजीव सदस्यत्व ते झाले। त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते अध्यापक सुद्धा राहिले। तिथेही त्यांनी काही

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घेत रहा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं. सुनते रहिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या।

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे. मी आहे मंगेश. मित्रांनो, आपण बरेच एपिसोड ऐकत आहोत रंग नव्यांचे, अनेक जीवनमूल्य, अनेक चांगल्या सवयी. तशाचलेच आपण आज दोन तीन सवयीबद्दल चर्चा करूया. त्यातली आपली सर्वात महत्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. मित्रांनो, लवकर उठणे ही एक देणगी आहे जी तुम्ही स्वतःला देता.

थोड्या गोष्टी अशा आहेत की ज्यांचा तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती असते, जसे लवकर उठण्याची सवय, पहाटेचा काही तासात काही विशिष्ट गुणधर्म आहेत, वातावरणात खोलवर शांतता भरलेली असते आणि वेळ धीम्या गतीने जात असते, पलंगाचे युद्ध जिंकून आणि सकाळी लवकर उठून हा मनाचा गादीवर विजय तुम्हाला सकाळचा एक तास जास्तीचा देतो, जी वेळ अत्यंत महत्वाची असते, दिवसाची सुरुवात हा वेळ जर आपण शून्यपणे वापरला तर आपला उर्वरित दिवस अतिशय उत्तमरित्या आपल्या समोर येतो। ही तंत्र ही शिस्त अंगीकारल्यामुळे तुम्ही आजकालच्या मोठमोठ्या प्रभावी व्यक्तींच्या रांगेत जाऊन बसतो, जसे महात्मा गांधी, थॉमस एडिसन, नेल्सन मंडेला, अनेक असे दिग्गज। एक खूप सुंदर पुस्तक आहे मित्रांनो, द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, रॉबिन शर्माचं आहे लेखक, त्यांनी सुद्धा या पुस्तकामध्ये सकाळी उठण्याचे फायदे याच्यावर एक टॉपिक लिहिला आहे आणि त्यातल्या एका रीडरने खूप सुंदर अनुभव सांगितला आहे। एका मार्केटिंग एक्झिक्युटिव्हने लिहिले की सकाळी लवकर उठायला सुरुवात केल्यावर तिचा ताण नाट्यमयरित्या एकदम इतका खाली आला की ऑफिसमधल्या तिच्या सहकाऱ्यांनी तिला एक पेपरवेट बक्षीस दिला, ज्याच्यावर असे लिहिले होते, आपला MIP मोस्ट इम्प्रूव्ह प्लेयर, म्हणजेच आपल्या सुधारित खेळाडूला तुम्ही जे करता आहात ते तसेच चालू राहू दे, तुम्ही आमच्या सर्वांचे स्फूर्तीदाता आहात। नेहमी उशिरा उठणारी तिने शपथ घेतली की उशिरापर्यंत झोपणे बंद करायचे आणि अंथरुणात जितका वेळ वाया जातो दिवसाचा तितकाच वेळ भरून काढायचा, म्हणून तिचे कुटुंब झोपेत असते तेव्हा पहिल्यांदा तिने 6 वाजता उठायला सुरुवात केली, नंतर 5:30 आणि शेवटी सकाळी 5 उठायला सुरुवात केली। हा जो जास्तीचा वेळ तिने स्वतःला निर्माण केला, त्यावेळेत जी कामे करायला तिला कधी वेळ मिळाला नाही पण जी कामे तिला करायला आवडतात अशी कामे केली, स्वतःला परम प्रज्वलित करण्यासाठी आणि स्वतःमधील एक भाग हरवला आहे असे तिला वाटायचे तो जोडण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकले, पत्र लिहिली, अभिजात साहित्य वाचले, सकाळी पायी फिरली, अशा सारख्या काही कृती केल्या। सकाळी लवकर उठल्यामुळे तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि असे केल्यामुळे ती एक चांगली माता, पत्नी आणि व्यावसायिक झाली। सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेण्यासाठी लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट म्हणजे झोपेच्या काळापेक्षाही झोपेचा दर्जा जास्त महत्वाचा असतो। मित्रांनो, तुटक तुटक आणि अस्वस्थेत मिळालेल्या 10 तासापेक्षा झोपेच्या 10 तासापेक्षा 6 तासाची अखंड झोप चांगली। तर ही नवी सवय लावून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला काही आठवड्याचा अवधी द्या। तुम्ही सकाळी उठण्याचा प्रयत्न केला आणि 7 दिवसानंतर ते खूप कठीण आहे म्हणून सोडून दिला, असे म्हणणे म्हणजे तुम्ही 1 आठवडा इंग्रजी भाषा शिकण्याचे धडे घेतले आणि त्यानंतर तुम्ही ती भाषा बोलू शकत नाही म्हणून शिकणे सोडून दिले, असे म्हणण्यासारखे हे। आयुष्य बदलण्याचा वेळ प्रयत्न आणि चिकाटी लागते, पण सुरुवातीला जो दबाव तुम्ही अनुभवाल त्यापेक्षा त्याचे जे परिणाम तुम्हाला मिळतील ते जास्त मौल्यवान असतील। मित्रांनो, सकाळी उठणे हा आपला जीवनाचा एक अविभाज्य अंग बनूया। एक खूप सुंदर गीत आपल्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो, आनंद घ्या या गीताचा।

नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर परत आपलं स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। पहिल्या सेगमेंट मध्ये आपण ऐकलं मित्रांनो सकाळी लवकर उठणे। आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपण लगेच घाई करतो ऑफिसला जाण्यासाठी, आपला दैनंदिन सुरू होऊन जातो। त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची असते मित्रांनो, ती आहे एकांतवास। शांत राहायला शिकायला हवे मित्रांनो आपण। विलियम वर्ड्सवर्थने सुज्ञपणे निरीक्षण केल्याप्रमाणे जेव्हा आपल्यातला चांगला भाग आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्यापासून वेगळा होतो, कामधंद्याची ही वीट येते, त्यातला सुख सोयींनाही कंटाळा यायला लागतो की एकांतवास किती आवश्यक आहे आणि उदात्त आहे असे वाटू लागते। तुम्ही शांत आणि स्थिर राहण्यासाठी शेवटचा वेळ कधी काढला होता मित्रांनो? तुमचा मन शरीर आणि आत्म्यात नव चैतन्य आणण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी, एकांतवासाची शक्ती उपभोगण्यासाठी तुम्ही सर्वात शेवटी वेळ केव्हा दिला होता? जगातले सारे ज्ञान आणि कार्यपद्धती सारख्याच फलश्रुतीकडे येतात। तुम्ही जशा प्रकारचे आहात त्याच्याशी परत जोडण्यासाठी, तुमच्यात असलेले वैभव माहीत करून घेण्यासाठी तुम्ही नियमित एकांतात बसण्याची वेळ काढता आली पाहिजे। मान्य आहे की तुम्ही खूप घाईत आहात, पण थोराने म्हटल्याप्रमाणे तुम्ही घाईत आहात हे पुरेसे कारण नाही। मुंग्या सुद्धा खूप घाईत असतात, प्रश्न आहे तो तुम्ही कुठल्या कामात एवढे गर्क आहात। एक खूप सुंदर दीपग्रहाची गोष्ट आहे मित्रांनो, ती शेअर करू इच्छितो। एक दीपग्रह रक्षकाची गोष्ट आठवते। त्या माणसाकडे दिव्यामध्ये घालण्यासाठी फार थोडे तेल शिल्लक होते। जाणारी येणारी जहाजे किनाऱ्यावर आपटू नयेत म्हणून तो जहाजांना खूप खूण म्हणून दीपस्तंभ तेवत ठेवायचा। एका रात्री त्याच्या शेजाऱ्याने त्याचा घरात दिवा लावण्यासाठी त्याला थोडे तेल हवे होते, ते उसने मागितले। दीपगृह रक्षकाने त्याच्याकडचे थोडे तेल दिले। दुसऱ्या एका रात्री एका प्रवाशाने थोडे तेल त्याला प्रवास करता यावा म्हणून त्याच्याकरता दिवा लावायला थोडे तेल मागितले। दीपग्रह रक्षकाने त्याला सुद्धा जरुरी

ते तेल दिले. त्याच्या दुसऱ्या रात्री दीपगृह रक्षकाला एका स्त्रीने दरवाजाची कळी वाजून जागे केले. तिने ते थोडे तेल तिच्या घरात दिवा लावण्यासाठी आणि घरातल्या लोकांना जेऊ घालण्यासाठी देण्याची याचना केली. त्याने तिलाही तेल दिले. लवकरच त्याच्याकडचे तेल संपले आणि त्याचा दिवा विझला. खूप जहाजे जमिनीत रुतली आणि खूप माणसे मृत्युमुखी पडली, कारण दीपग्रह रक्षक आपल्या प्राधान्यावर लक्ष केंद्रित करण्यास विसरला. त्याच्या मुख्य कर्तव्याकडे त्याने दुर्लक्ष केले आणि त्याची जबर किंमत मोजली. दररोज काही मिनिटांसाठी का होईना, एकांतवासाचा अनुभव तुम्हाला तुमचा प्राधान्यांचा केंद्रबिंदू भोवती ठेवतो आणि पुष्कळ लोकांना मनाला व्यापून टाकणारी उपेक्षा टाळण्यास मदत होते. तुमच्याकडे नियमितपणे एकांतवासात राहण्यासाठी पुरेसा वेळ नाही असे म्हणणे म्हणजे तुम्ही वाहन चालवण्यात खूप गर्क आहात आणि पेट्रोल भरण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही असे म्हणण्यासारखे आहे. परिणामी तुम्ही अडचणीत सापडाल. मित्रांनो, तर ही हा जो दुसरा आपला गुण आहे, ही जी दुसरी सवय आपल्याला लावायची आहे, ते आहे वेळात वेळ काढून शांत राहणे, एकांतवासामध्ये घालवणे. खूप सुंदर गीत तुमच्याकडे तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे मित्रांनो, आनंद घ्या. पुढची एक सवय बद्दल आपण तिसऱ्या सेगमेंटमध्ये विचार करूया, बोलूया, समजून घेऊया.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ब्रेक नंतर आपल्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये। याच्या आधी आपण सकाळी लवकर उठणे, त्यानंतर एकांतवासी बनणे, थोडा वेळ काढणे, शांत राहणे, आता आपण तिसऱ्या सेगमेंटमध्ये बघूया तिसरी सवय जी अति सुंदर आहे, ती सुद्धा मंदिराची काळजी घेणे। काय आहे हे मंदिर जाणून घेऊया। मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। आत्मा ही मूर्ती आहे आणि शरीर हे मंदिर आहे। या मंदिराची काळजी घ्या, शरीर रूपी मंदिराची पण आपल्याला काळजी करता आली पाहिजे। खूप सुंदर रॉबिन शर्मानी लिहिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, काही महिन्यापूर्वी मी माझ्या भाषणाच्या व्यवसायात असलेल्या एका सहकाऱ्याबरोबर जेवायला गेलो। जेव्हा आम्ही आपल्या घाई गर्दीच्या वेळापत्रकाच्या मागण्या आणि संयमित जीवनात मनाची एकाग्रता ठेवण्यासंबंधी चर्चा करत होतो, त्यावेळी त्याने एक महत्वाचा मुद्दा मांडला। तो म्हणाला, रॉबिन, पुष्कळ लोक जमिनीवर पाय रोवून उभे राहण्यासाठी आणि केंद्रबिंदूत राहण्यासाठी नियमित मंदिरात किंवा चर्चमध्ये जातात, मी थोडा वेगळा आहे, मी व्यायामशाळेत जातो, ते माझे मंदिर आहे। त्याने अजून सांगितले की कितीही कामाचा घाईत असला तरी संध्याकाळी 5:30 वाजता तो त्याचे ऑफिस बंद करतो आणि त्याच्या रोजच्या तीर्थयात्रेला म्हणजे त्याच्या व्यायामशाळेत काही मैल धावण्यासाठी जातो। त्याचा आरोग्य आणि आनंद जपण्यासाठी तो जो वेळ देतो तो कुठलीही गोष्ट थोपवू शकत नाही। माझ्या मित्रांच्या या निरीक्षणाने मला प्राचीन रोमनच्या एका मणीवर, जी मी माझ्या पहिल्या पुस्तकात, हे रॉबिन शर्मा लिहित आहे मित्रांनो, मी माझ्या पहिल्या पुस्तकात मेगा लिव्हिंग मध्ये दिली आहे, त्यावर विचार करायला भाग पाडले। लॅटिनमध्ये मेन साना इन कॉर्पोर सोनो म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते। त्यामुळे मला हे लक्षात आले की आपल्या शरीराला आपण मंदिराप्रमाणे वागवले पाहिजे आणि आपल्याला परिपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर त्याला आपण पवित्र मानले पाहिजे। दररोजचा व्यायाम तुमचे नुसते आरोग्य सुधारत नाही तर तुमची कल्पना शक्ती वाढवायला, आजकालच्या जीवनात आपल्यावर वर्चस्व गाजवणारा अति निष्ठुर तणाव काबूत ठेवायला आणि तुम्हाला स्पष्टपणे विचार करायला मदत करतो। संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की व्यायाम नुसताच तुमचा उरलेला वर्षात जिवंतपणा वाढवत नाही तर तुमच्या जीवनात वर्ष सुद्धा वाढवतो। हार्वर्डच्या 18,000 माजी विद्यार्थ्यांनी पाहणी केल्यावर त्या संशोधनात हे आढळून आले की प्रत्येक 1 तासाचा व्यायाम त्यात सहभागी होणाऱ्या माणसाच्या आयुष्यात 3 तास वाढतो। लक्षात ठेवा, जे व्यायाम करण्यासाठी वेळ काढत नाही ते शेवटी आजारपणासाठी वेळ काढतात। मित्रांनो, व्यायामाचे सत्र आपल्यासाठी एक अमूल्य गोष्ट आणते, ते आहे दृष्टिकोन। कुठलीही आव्हाने असेल ती छोटी वाटायला लागतात, कुठलाही काळजी अगदी शुल्लक वाटायला लागतात आणि आपण स्वतःला वर्तमानात जगत असलेला बघतो। आपल्या देहमंदिराची काळजी घेण्याची कृती आपल्या जीवनातील सर्वात मोठे आनंद हे नेहमी साधे असतात याची आठवण देते। तर मित्रांनो, ही आहे आपल्या शरीराला व्यायामाने सुदृढ बनवण्यासाठी, आपल्या शरीराला मंदिर समजून त्याला पवित्र मानून त्याची काळजी घेण्यासाठी।

ही खूप सुंदर सवय पण आपल्याला आपल्या जीवन पद्धतीमध्ये आणायची आहे. मित्रांनो, आज आपण लाईफस्टाईल्स बघितले, हे नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये धारण करायचे आहेत. एक खूप सुंदर गीत, ते गीताचा शब्दामध्ये आपण रसून जाऊया.

0: आनंदाचे सुर पुण्याचा माग आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: आला आला आला।

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7291193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून आपल्याशी संवाद साधत आहोत। याच्या आधीच्या भागाला मी एक शेवट बॅरिस्टर नाथपैंच्या वाक्याने केला होता आणि परत तेच वाक्य सांगून मी माझ्या कालच्या भागाला सुरुवात केली होती। पण परवाच्या भागात मी सांगितलं होतं बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानात काय म्हणाले ते सांगेल। आधी त्याचा खुलासा करतो। बॅरिस्टर नाथ पै त्यावेळेला कोयनेचा भूकंप झाला होता। हॉस्टेलमधनं आम्ही पलंगावरून खाली पडायचो, बाहेर येऊन उभं राहायचो, एवढी धडधड सगळी बिल्डिंग हालायची। आणि त्या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै हे महाराष्ट्रातले एकमेव खासदार होते विरोधी पक्षाचे, 48 जागापैकी राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले। ते त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीला आले होते आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या व्याख्यानात वैज्ञानिकांची, संशोधकांची, स्थापत्यशास्त्रज्ञांची म्हणजे इंजिनियर्सची तोंड भरून प्रचंड स्तुती केली की असं धरण बांधलेलं आहे मजबूत की वरून बॉम्ब जरी पडला तरी धरणाला एवढी फट सुद्धा पडणार नाही। म्हणून माझ्या शास्त्रज्ञांचा, संशोधकांचा, स्थापत्यशास्त्रज्ञांचा प्रचंड अभिमान आहे, प्रचंड अभिमान आहे। पण त्याच वेळेला त्यांना एक वेदना होती की कोयना भूकंपग्रस्त जेवढे होते काही ठिकाणी अत्यंत उत्तम तातडीचे उपाय केले गेले आणि काही ठिकाणी जाऊ द्या तो विषय। पण बॅरिस्टर नाथ पैंनी आपल्या शास्त्रज्ञांची, इंजिनियर्सची वारेमाप स्तुती त्या व्याख्यानात केली होती। आता मी पुन्हा एकदा सांगेल स्वामीजींबद्दल। प्रदीर्घ काळानंतर एखादा लोकेत्तर पुरुष जन्माला येतो,

तर ती व्यक्ती निश्चितच या भूतलावरील रहिवासी नसून कुठल्या तरी विश्वातून आलेली असते आणि येताना ती व्यक्ती अशाच दूरस्थ जगातील दूरवरच्या जे आपण पाहिलं नाही ऐश्वर सामर्थ्य आणि तेज बरोबर घेऊन येते आणि या जगातील जे आपण पाहतोय दुःखत पिडलेल्या जगासाठी त्याचा उपयोग करते असा हा थोर महापुरुष या जगातील माणसात वावरतो खरा पण त्याला येथे मोकळेपणा वाटत नाही. तो एक यात्रेकरू असतो मुसाफिर असतो पाहुणा असतो फार काळ त्याचं मन येथे रमत नाही. तो आपल्या भोवतालच्या माणसामध्ये मिसळतो त्यांच्या सुखदुःखाचा वाटेकरी बनतो पण हे करीत असताना त्याच्या मनात संघर्ष चालूच असतो. आपण कोण कोठून आलो का आलो या गोष्टीचा त्याला कधी विसरही पडत नाही. आपल्या दिव्यत्वाचे विस्मरण होत नाही. आपण महान तेजस्वी दिव्य आत्मा आहोत याची त्याला सदैव जाणीव असते आणि त्यातूनच आपण दिव्य प्रदेशातून आलो आहोत. तो प्रदेश त्या एकमेव सर्वश्रेष्ठ प्रकाशाने उजळलेला असल्याने तेथे चंद्र सूर्याची गरज नाही हे त्याला ठाऊक असते. असा महापुरुष साधारण मापदंडाचा व आदर्शाच्या पलीकडे असते. त्याचं व्यक्तिमत्व तुलना करण्यासारखे नसते. शास्त्र श्रीगुरु मातृभूमी या त्रिसूत्रांनी मिळून विवेकानंदांचं जीवन आणि साहित्य संगीत आहे हीच त्यांनी जगाला दिलेली मोठी देणगी आहे. संख्या सत्ता संपत्ती विद्वत्ता वक्तृत्व किंवा अन्य कोणत्याही गोष्टी विजयी होत नाही. विजयी होतं तर फक्त चारित्र्य आदर्श जीवन जगून दाखवणं. एकाच शब्दात सांगायचं तर अनुभूतीचाच विजय होत असतो. कीर्ती मान सन्मान इतरांवर सत्ता गाजवणे या सर्व इच्छांना त्यागून आपण सर्वच कार्याला लागूया. ज्या शिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात त्यालाच खरं शिक्षण म्हणतात. स्वामीजी तर नेहमी म्हणायचे की ज्ञानाचा अस्ताव्यस्तपणे मेंदूमध्ये कोंबलेला पसारा म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षण कसं हवं? ज्याच्याने राष्ट्राभिमान निर्माण होईल, ज्याच्याने देशाभिमान निर्माण होईल, ज्याच्याने सर्वोच्च त्याग करण्याची वृत्ती निर्माण होईल असं असेल ते शिक्षण. या ठिकाणी पुन्हा मी लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांच्या संबंधाकडे परत एकदा तुमचं लक्ष वेधतोय. 1892-93-99 आणि त्याच्या अगोदर असे चार वेळेला यांच्या भेटी झालेल्या आहेत. आपण मागे तेही पाहिलं होतं की मुंबई पुणे रेल्वे प्रवासात ओळख झाली आणि त्यातून ते 8-10 दिवस टिळकांकडे होते. 8 मे 1894 लोकमान्य टिळकांकडून केसरी वृत्तपत्रातून शिकागो धर्म परिषदेतील स्वामीजीच्या कामगिरीची गौरवास्पद दखल घेण्यात आली. श्रीरामकृष्ण परमहंस जन्मोत्सव मुंबई समारोहात अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले की दुःखाची बाब अशी की रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा शोध अमेरिकेने प्रथम लावला म्हणजे अमेरिकेमुळे ते जगविख्यात झाले. कारण पाश्चात्य संस्कृतीने मोहित झालेलो आम्ही आपल्या थोर पुरुषांना ओळखण्याची क्षमता हरवून बसलोय. पुन्हा तेंडुलकरचं उदाहरण देईल मी. क्रिकेट महर्षी डॉन ब्रॅडमन यांनी ज्याला टीव्हीवर सचिन तेंडुलकरचा खेळ पाहिला आणि ते म्हणाले की तो माझ्यासारखा खेळतो अगदी, त्यावेळेला आपल्याला सचिनचं महत्व कळलं. लोकमान्य टिळकांनी दोन वेळा भेटीचा प्रयत्न केला स्वामीजींशी पण झाली नाही. मग बेलूर मठात स्वामीजींनी एक चिठ्ठी लिहिली त्यांनी आणि ते तिथून परतले. परंतु स्वामीजींना ज्यावेळा बेलूर मठात स्वामीजी आले आणि सेवकाने त्यांच्यापुढे टिळकांनी लिहिलेली चिठ्ठी ठेवली त्यावेळा मात्र त्यांच्याकडून त्वरित प्रतिसादाने टिळकांना प्रतिसाद देण्यात आला.
लोकमान्य टिळकांना आमंत्रण दिलं आणि समक्ष भेटीत एकमेकांनी जसे काही दोन जीवलग भेटतायत असं गाढ आलिंगन दिलं. दीड दोन तास निवांत एकांतात त्यांची भेट झाली. स्वामीजींनी त्यांच्यासाठी पुढे असा प्रस्ताव ठेवला, मी महाराष्ट्रात काही काळासाठी येऊन कार्य करतो, तुम्ही बंगालमध्ये येऊन काम करावे. याच्या पाठीमागे स्वामीजींचा हेतू असा होता, अध्यात्म अधिक राजकारण याचा अपूर्व संगम म्हणजे लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद होत. परंतु असं आहे की ही गोष्ट घडणार नव्हती, कारण त्यातच त्याच्यानंतर अवघ्या 6-7 महिन्यातच स्वामीजी आपल्याला सोडून गेलेले आहेत.

आता मी या ठिकाणी येईल की परत रामकृष्ण मिशनचा आपण ओघवता उल्लेख केला होता ओझरता की त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, परंतु माझ्या वाचनात जळगावला 12 डिसेंबर 1994 रामकृष्ण मिशनचा जीवन विकास हा अंक आला जो नागपूरहून प्रकाशित होतो. त्यावरून मला आणखीन तपशीलवारपणे रामकृष्ण मिशनचं कार्य कळलं. त्याचा उल्लेख केल्याशिवाय मला रावत नाही. जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राजौरी रेयासी उधमपूर जिल्ह्यात 78 खेड्यात मदत केंद्रे, पत्रे सिमेंटची पोती लोखंडी पाईप्स बिस्किटचे पुडे चादरी ब्लँकेट शाली जॅकेट्स डाळ तांदूळ बोरवेल ची सामुग्री चहा पावडर खाद्यतेल मसाले साबण शौचालयांची निर्मिती हे त्यांनी कार्य केलं. त्याच्यानंतर पुढे विनामूल्य नेत्र शिबिरांचं असंख्य वेळेला आयोजन. भुवनेश्वरला शिक्षण या विषयावर परिषदेचं आयोजन. चेरापुंजी ईशान्येकडील 7 राज्यातील युवकांसाठी 103 ठिकाणी युवक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन. प्राथमिक शाळा भांडारगृहांची निर्मिती. बीएड परीक्षा आयोजन. गुणवंतांचा सत्कार. चंदीगड भक्ती संमेलनं. आध्यात्मिक शिबिरांचं 6 दिवसीय आयोजन. त्याच्यामध्ये वेद पाठ ध्यान धारणा भक्ती संगीताचं आयोजन. अतिदुर्गम भागात जसं आपलं गडचिरोली आहे, सह्याद्री पर्वतातले खेडी आहेत, विंध्य पर्वतातली खेडी आहे की जिथे कुठल्याच सुविधा अजून पोहोचल्या नाही, अशा दुर्गम भागात फिरते दवाखाने ग्रंथालये मोफत वाचनालय कक्ष विवेकानंद विद्यार्थी भवन वसतिगृह भोजनालय ची स्थापना. ग्रंथालयात इंग्रजी हिंदी संस्कृत पंजाबी बंगाली अशा भाषांमधील सुमारे 50,000 वर ग्रंथ. नेत्र शिबिरांचे आयोजन. चष्मा वाटप विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी. माताजी श्री शारदादेवी शिष्यवृत्तीद्वारे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत. हिवाळ्यात गरजूंना घोंगडी वाटप. विवेक वाहिनीद्वारा फिरता पुस्तक विक्री विभाग. विवेक 150 जयंती प्रित्यर्थ देशभरात विवेक चेतना रथयात्राचे आयोजन. त्यातून प्रभात फेरी जाहीर व्याख्याने व्यक्तिमत्व विकास शिबिरांचं आयोजन. विवेकानंद साहित्याचं वितरण ही विवेक चेतना फेरी जळगावला आलेली होती. त्यात मी सहभागी झालेलो होतो प्रारंभापासून शेवटपर्यंत. गदाधर प्रकल्प रामकृष्णांचं मूळ नाव त्यांच्या गुरुचं. या गदाधर प्रकल्पाद्वारे गरीब मागासवर्गीय मुलांसाठी त्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास

साठी वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन, मूल्य शिक्षणांचं महत्व विशद करणे, त्यांना पौष्टिक आहार देणे, पंचकुला जिल्हा बासोला गाव येथे 100 विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड केली. असं कार्य रामकृष्ण मिशनचं सगळीकडे चालू आहे आणि म्हणून मी परत रामकृष्ण मिशनच्या बद्दल तुम्हाला संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत भ्रमणामध्ये एका साधूवर कशी आपत्ती आली आणि त्याने कशी त्याच्यावर मात केली, आणि मी तुम्हाला सांगितलंच की विवेकानंदांचं तत्वज्ञानच मूळ हे होतं की पटलं ते स्वीकारलं. त्याचं असं झालं, वाराणसीच्या दुर्गा मंदिरातून परतीच्या मार्गावर, हे 150 वर्षापूर्वीचं 125 वर्षापूर्वीचं मी सांगतोय, घनदाट जंगल आणि त्या जंगलात माकडांनी ऊत मांडलेला. माकडं कशी तुम्हाला त्रस्त करतात याचा जर अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला, तर पुणे परिसरात लेण्याद्री जे गणपतीचं देवस्थान आहे अष्टविनायकापैकी, तिथं माकडं कशी तुटून पडतात तुमच्या हातात पिशवी वगैरे दिसली की. आणि दुसरं दृश्य मी ह्याच वर्षी 4 वेळा अनुभवलेलं आहे, नाशिकला गडावरची जी देवी आहे सप्तशृंगी माता, तिथं तुमच्या हातातली पिशव्या सुद्धा माकडं पळवायला कमी करत नाही. अशी ही चेव आलेली माकडं आपण स्वामीजींच्या मागे लागली आणि बचावासाठी पळापळ धावाधाव सुरू झाली. तसं माकडांना अधिकच चेव आला, ते दात विचकत विचकत चित्कार करीत त्वेषाने त्यांच्या पाठलागावर आले. त्यावेळा अचानक एक साधू देवासारखा तिथे अवतीर्ण झाला आणि साधू स्वामीजींकडे वळून म्हणतो, अरे पळू नकोस पळू नकोस, जेवढा पळशील तेवढा तुला ही माकडे अधिक सतवतील, तेव्हा जागच्या जागी स्थिरपणे उभा राहा, गप्प थांब, त्यांच्याकडे रोखून पहा आणि प्रतिकाराचा नुसता आव काय आणू नकोस. आणि काय आश्चर्य, स्वामीजींनी तशीच कृती करता माकडे घाबरून पळाली व पळूनही गेली. साधूवाणी झाली, संकटाचे असेच आहे, पाठ दाखवली तर पिच्छा आणि तोंड दिले तर यश. आणि हीच गोष्ट स्वामीजींना शिकागो धर्म परिषदेच्या वेळा गेले त्यावेळा अनुभवायला आली. अजून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की योगी आणि संन्यासी, योगी अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत चित्त शांत ठेवतो तर संत निंदा स्तुती याची प्रतिक्रिया शून्यतेने अवलोकन करतो. योद्धा ध्येयासाठी अपरिमित कष्ट निमुट्टने सहन करतो. आणि मला असं वाटतं स्वामीजींचं आडनाव दत्त होतं, तर या दत्ता नावाप्रमाणे हे तिन्ही गुण स्वामीजीमध्ये होते, संन्याशाचे, संताचे, योग्याचे. आणि गुरुचा तर मंत्रच होता, खरा माणूस हो, खरा माणूसच सदैव राहा, दरिद्र नारायणासाठी जीवन जग. आणि म्हणून या आत्मसामर्थ्याच्या जोरावर प्रत्येक खंबीर प्रसंगावर त्यांनी मात केलेली हे आपण वारंवार अनुभवलेलं आहे, आणि त्याच्यातूनच त्यांचा निर्धार प्रगट होतो. त्याच्यातूनच त्याचा निर्धार कसा प्रगट होतो हे आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा. पुनश्च मायबाप श्रोते हो, तुम्हाला मनापासून अभिवादन करतो. पुढच्या भागात आपण त्यांचा निर्धार आणि त्यांच्या चातुर्याच्या दोन कथा पाहणार आहोत.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं।
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।